नमस्कार. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 17 आषाढ शके 1948 अर्थात 8 जुलै 2026. श्रोते हो सुप्रभात. सकाळचे 5:58 झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतायत. आता समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या अमृतधारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसलेच्या आवाजातल्या भूपाळीनं. ही रचना आहे रमेश अणावकर यांची, संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

श्रोते हो, अमृतधारामध्ये आपण संत तुकाराम महाराज यांची रचना ऐकली. आवाज आणि संगीत होतं किशोरी अमोणकर यांचं. अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:28 झाली आहेत. श्रोतेहो, या कार्यक्रमात आता जयश्री बेलसरे यांच्या आवाजात उमाकांत काणेकर यांची रचना, अशोक पत्की यांचं संगीत.

श्रोतृसमूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजच्या अमृतधारामध्ये आपला निरोप घेतोय. अमृतधारामध्ये पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:05. नमस्कार.

अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, या कार्यक्रम आता आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी. रूपरेषेनंतर कृषी वार्ता, यामध्ये आज ऐकूया मका उत्पादन वाढीसाठी सिलिकॉन याविषयी माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये आज पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर, यामध्ये पर्यावरणपूरक पंढरीची वारी. सहभाग आहे द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी यांचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांचा. 7:00 ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये ऐकूया प्रफुल्लता वाकरे लिखित ललितबंध निवारा. 7:25 दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली. 7:45 भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 कोल्हापूर दर्पण, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आणि काही गीतं. 8:40 ऐकूया चिंतन हाच चिंतामणी. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार 9:00. 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10:00 मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. 10:30 ऐकूया आमच्या संग्रहातून, यामध्ये आज ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांची मुलाखत. 11:00 रामचरित मानस गान, आज या कार्यक्रमाचा भाग 401. 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ, आमच्या सख्यांसाठीच्या या कार्यक्रमात आज संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल, लेखन आहे मुक्ता कुलकर्णी यांचं. 1:00 विविध भारतीचं प्रसारण. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. 6:00 लोकसंगीत. 7:30 माझं शेत माझं शिवार, यामध्ये आज पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉ

0: डॉक्टर अक्षता रेणुशे यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, याशिवाय नेहमीच्याच वेळी आम्ही बातमीपत्र आणि अस्मिता वाहिनीचं प्रसारण सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. सकाळचे 6:42 झाली आहेत. आता
1: कृषीवार्ता या कार्यक्रमात आज आपण ऐकूया मका उत्पादन वाढीसाठी सिलिकॉन याविषयीची माहिती.
2: मंडळी, मका हे महत्वाचं अन्नधान्य पीक आहे. जगातील एकूण मका उत्पादनापैकी 35% उत्पादन अमेरिकेत होतं. भारतातील कमी मका उत्पादनाची कारण मीमांसा केली असता भारतातील 70% मका हे पीक जिरायती क्षेत्रात पावसाच्या पाण्यावर घेतलं जातं, तर केवळ 30% बागायती क्षेत्र मक्याखाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सरासरी उत्पादन केवळ 3 टन प्रति हेक्टर एवढंच आहे. इतर तृणधान्यापेक्षा मक्याची उत्पादन क्षमता खूपच जास्त आहे. या पिकासाठी हेक्टरी 300 किलो सिलिकॉनचा वापर केला तर प्रामुख्यानं जिरायती पिकाची उत्पादन क्षमता वाढवायला मदत होईल, तसंच बागायतीचंही उत्पादन वाढेल. मंडळी, सिलिकॉन हे महत्वाचं अन्नद्रव्य असून पिकं याचं शोषण सिलिसिक ऍसिड या स्वरूपात करतात. सध्याच्या परिस्थितीत वातावरणातील सततच्या बदलांमुळे पिकांमध्ये ताण जाणवत असतो. अशावेळी सिलिकॉन खूप महत्वाची भूमिका बजावतं. पिकाचे जैविक आणि अजैविक ताणतणाव, पाण्याची उपलब्धता कमी असणं, अतिथंडी किंवा अतिउष्णता यापासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी सिलिकॉनचा उपयोग होतो. मका पिकावर लष्करी अळी, खोडकीड, मावा तसंच तांबेरा कर्पारोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे सुमारे 25% उत्पादनात घट येते. सिलिकॉनचा वापर केला तर पिकामध्ये कीड रोगाबाबत प्रतिकारक क्षमता निर्माण होते. त्यामुळे होणारं संभाव्य नुकसान कमी होऊन उत्पादन वाढीला मदत होते आणि खर्चातही बचत होते. शेतकऱ्यांनी मका पिकासाठी रासायनिक खतांबरोबर सिलिकॉनचा वापर जमिनीतून 100 ते 120 किलो प्रति एकर केला तर उत्पादनात हमखास 20 ते 25% वाढ होऊ शकते असं अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर दिसून आले. तसंच उत्पादन खर्चातही 10 ते 15% बचत होत असल्याचं सिद्ध झालंय.
1: कृषीवार्ता या कार्यक्रमात आताच आपण मका उत्पादन वाढीसाठी सिलिकॉन याविषयीची माहिती ऐकलीत. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. आज 8 जुलै रोजी सकाळी 6:00 राजाराम बंधारा पाणी पातळी होती 36 फूट 4 इंच. नदी इशारा पातळी आहे 39 फूट. धोका पातळी आहे 43 फूट. पाण्याखालचे बंधारे आहेत 60. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
3: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर.
0: सकाळचे 7:15 कार्यक्रम ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो, नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ञांच्या सल्ल्याचे महत्व जाणून घेऊया. श्रोते हो, आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नी तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे, अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले.

जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी. तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स, शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. आज सकाळी 7:25, 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. सकाळचे 6:50 झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांच्याकडून ही वारी निसर्गवारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या चौथ्या आणि शेवटच्या भागात अवचटजी आपलं स्वागत.
3: रामकृष्णहरी.
2: रामकृष्णहरी. अवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय. निसर्गवारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे. यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद

0: तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाची मदत होती मला या भागात सांगा.
1: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे. माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली. ते गेले पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको. आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतो या कचऱ्याचं होतं काय. आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं. आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
0: बरोबर
1: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे.
0: वा
1: याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे

0: वारीत जायला सुरुवात केली. ते गेले पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको. आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतो या कचऱ्याचं होतं काय. आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं. आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
1: बरोबर
0: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ. सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे,
1: बरोबर
0: श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्याबरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत.
1: बरोबर.
0: म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये. एका अर्थानं
1: तुम्ही म्हणत असं लोकचळवळ झाली,
0: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं
1: बरोबर
0: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे,
1: बरोबर
0: तो शिरकाव निघून जावा. त्यामुळं एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो.
1: बरोबर.
0: कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं.
1: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील. ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जाते तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्ग वारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या चार भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. यावर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.
0: रामकृष्ण हरी.
1: श्रोतेहो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. श्रोतेहो, आता आजचे काही ठळक दिनविशेष. आज 8 जुलै, कादंबरीकार, दुर्गप्रेमी गोपाळ नीलकंठ दांडेकर यांचा आज जन्मदिन. आनंदयात्री कवी बाभ बोरकर यांचा आज स्मृतिदिन. लंडनमध्ये इंडिया हाऊसचं उद्घाटन झालं तोही दिवस आजचा. दो आखे 12 हात या चित्रपटाला बर्लिन इथं जागतिक सुवर्णपदक प्राप्त झालं तोही दिवस आजचा. सन होतं 1958. प्रसिद्ध अभिनेत्री नीतू सिंग कपूर यांचा आज वाढदिवस. श्रोतेहो, त्यांच्यावर चित्रित गीत ऐकूया आज सकाळी 9 वाजता आमच्या गीतबहार या कार्यक्रमात. आणि कवी बाभ बोरकर यांच्या रचना ऐकूया आज सकाळी 10 वाजता.

0: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलत,
1: ओल्या मातीच्या ढेकळात जीवन रुजत।
0: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
1: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी।
0: किसान वाणी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी
1: नक्की ऐका संध्याकाळी 7:30 फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
0: किसान वाणी, किसान वाणी।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण। श्रोते हो, सकाळचे ठीक 7 वाजलेत। आता ऐसी अक्षरे रसिके यामध्ये प्रफुल्लता वाकळे लिखित ललितबंध ऐकूया, निवारा।

राजा राजवाड्यात राहतो. शेडजींचा मोठा बंगला आहे. सावकाराचा सात मजली इमला आहे. जमीनदाराचा चौसोपी वाडा आहे. डॉक्टर साहेबांचा वकील साहेबांचा छोटा पण आटोपशीर बंगला आहे. वाणी व्यापारी सौदागर यांचे सुंदर इमले आहेत. मास्तर नोकरदार दुकानदार यांची चार पाच खोल्यांची छान घरं आहेत. शेतकरी झोपडीत राहतो आणि रोजंदारीवर ज्यांची मिळकत आहे ते आडोशाला राहतात. या सर्वांच्या राहत्या जागेची लांबी रुंदी उंची किंमत भलेही कमी जास्त असो पण ते सारेच जण म्हणतात जिथं आम्ही राहतो तो आमचा निवारा आहे. काही लोकांचा निवारा हा कायम स्वरूपाचा तोच असतो पण काही लोकांचे निवारे बदलत असतात. अर्थात निवारे बदलत नाहीत, काही कामानिमित्त त्यांना ती राहती जागा सोडून कामासाठी नवीन ठिकाणी जावं लागतं. मग काय, विंचवाचं बिराड पाठीवर, तसं या बदलीवाल्यांचं बिराड गाडीवर बसून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतं. मानव प्राण्यांचं ठीक आहे पण या भूतलावर मानव प्राणी एकटाच नाही. जो दिवसभर काम करून थकला की रात्री विश्रांतीसाठी अंग टेकण्यासाठी त्याला निवाऱ्याची गरज असते. इतरही पशु पक्षी जनावरं कीटक जंगली प्राणी जमिनीतले काही जीव यांनाही निवाऱ्याची गरज असते. त्यामुळे हे सर्वजण आपला निवारा तयार करतात. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला निवाऱ्याची गरज असतेच. निवारा हा प्रत्येकाचा आकारानं उंचीनं पद्धतीनं वेगवेगळा असला तरी त्याचा उद्देश एकच असतो. निसर्गातील हवामानाच्या बदलामुळे थंडी वारा ऊन पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून स्वतःचं आणि आपल्या पिल्लांचं रक्षण करणं, कौटुंबिक जीवनाचा आनंद उपभोगणं, पोटापाण्याची सोय

0: करणं, धान्याची साठवण करणं, प्रजनन आणि संगोपन यासाठीचं सुरक्षित आणि हक्काचं स्थान म्हणजे निवारा असतो. म्हणून अशा या सुरक्षित स्थानावर सर्वांचं खूप प्रेम असतं, त्याचं रक्षण करण्याची ओढ असते. इथंच राहून सामाजिक जीवनाची ओढ सुरू होते. म्हणून जीव लहान असो की मोठा असो, त्या सर्व जीवांचं सहजीवन हे त्या निवाऱ्यातूनच फुलतं आणि विकसितही होतं. बहिणाबाई चौधरी यांच्या सुगरणीचा खोपा या कवितेच्या काव्यपंक्ती वाचल्या की सर्व वास्तुशास्त्रज्ञांना लाजवेल अशा चिमुकल्या सुगरणीचा खोपा, तो बांधण्याचा उद्देश आणि त्या खोप्याबद्दलची आत्मीयता ही जगातील कोणत्याही वास्तुकलेपेक्षा सरस आणि इवल्याशा चोचीनं गुंफलेली ती वास्तू स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ भासते. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा. तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवान दोन हात दहा बोट. हाच तो निवारा, ज्यातून निवारा या शब्दाचा अर्थ, तो बांधण्याचा उद्देश आणि त्याचा उपयोग हे सारं स्पष्ट होतं. चिमणीचं सुबक घरटं तर कावळ्याचं काट्याकुट्यांचं. कबूतर घराच्या वळचणीला राहतात, तर काही पक्ष्यांचा निवारा खडकांच्या कपारीतही असतो. गायीचा गोठा, घोड्याचा तबेला माणसांकडून बांधले जातात. वटवाघळ झाडावरच राहतात, मधमाशांचं पोळं असतं. घुबडं ढोलीत राहतात, कोळी कीटक जाळी विणतात. जंगली प्राणी गुहेत राहतात, तर उंदीर घूस जमिनीतील बिळात राहतात. पाण्यातील मासे साप हे पाण्यातच राहतात. म्हणून एक प्रश्न सतत भेडसावतो, तो म्हणजे जळाघरी मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. निवारा तर निवाराच असतो, जो सुरक्षिततेसाठी असतो. तो मोठा आहे, लहान आहे, सुबक आहे की ओबडधोबडे हा प्रश्न महत्वाचा नाही. त्या घरट्यात राहणाऱ्यांची एकमेकाबद्दलची ओढ, माया, आपुलकी आणि प्रेमाचे नातेसंबंध महत्वाचे असतात. प्रेमाशिवाय ती वास्तू म्हणजे माळावरच्या गोसाव्याचा मठ असतो. म्हणूनच म्हणावं असं वाटतं, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, सहवासाचा झरा वहावा बहरावी प्रेमाची नाती.
1: ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आताच आपण प्रफुल्लता वाकळे लिखित ललित बंध ऐकला निवारा. वाचन केलं होतं ऐश्वर्या बेहरे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: पाहुणे जरा थांबा हा, गुरु काय म्हणतात ती बघतो.
6: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलंय.
5: कणीस आणि हत्ती? भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 8:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र. सकाळचे 7:07 आणि 10 सेकंद झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
5: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
0: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पाण्यापैकी 5 TMC पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं

0: सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं डान्सबार विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नांची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालयं कार्यरत आहेत. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नव्या विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. कोकणातील कातळ शिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तवेजीकरण करण्याचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या 9 कातळ शिल्पस्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असंही शेलार म्हणाले. राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या शिफारसी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना देहूत न येण्याचं आवाहन देवस्थाननं केलं होतं. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून दर्शन घेतलं. पालखी आज सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदी संस्थाननंही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी पाऊस झाला. संपूर्ण जून महिना कोरडा गेला पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या धुवाधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे. यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा जून महिना कोरडा गेला त्यामुळे उसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत. अशातच 1 जुलैपासून सुरू झालेला धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ऊसाचे पीक आडवे होऊ लागले आहे. भुईमूग सोयाबीन पेरणी 95% झाली आहे. भात लावून सुरू आहे. भाताला आणि इतर पिक

0: हा पाऊस चांगला आहे, पण असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर पेरलेल्या धान्याची उगवण होणं कठीण होईल, तसेच महापुराचे संकट पुढे उभे ठाकले आहे, त्यामुळे शेतकरी बांधव धास्तावले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर, कोल्हापूर.
1: राज्यात काल पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं काल ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत दमदार वाढ झाली. इगतपुरीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. आज पहाटे 5:30 मुठा नदी पात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या रावे आणि तांबडशेत या पुराचा वेढा असलेल्या गावातल्या 2 गर्भवतींची काल सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडीत परवा रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 2 व्यक्तींचे मृतदेह काल हाती लागले. सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणीसाठाही वाढत आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली, मात्र शेती आणि जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची तिथं अद्याप प्रतीक्षा आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्व बाद 76 धावाच करू शकला. हवामान. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: जय जय राम।
1: श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस, त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल। एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना। आणि मग

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
2: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी चवीची हमी.

0: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची A1 चटणी।
1: श्रोते हो, अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास। आज सकाळी 7:25 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ॲपवर। थोडंस इकडे लक्ष द्या, आज 8 जुलै सकाळी 6 राजाराम बंधारा पाणी पातळी होती 36 फूट 4 इंच, नदी इशारा पातळी 39 फूट आणि धोका पातळी 43 फूट, पाण्याखालचे एकूण बंधारे आहेत 60। श्रोतेहो, 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन, त्या अनुषंगानं बोलूया भारताची वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध संसाधने यांची सांगड घालून आपण आरोग्य, वाहतूक, हवामान बदल तसंच इतर दैनंदिन समस्या कशा सोडवू शकतो याविषयी। त्यासाठी आपण 11 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत आम्हाला फोन करू शकता। आमचा फोन नंबर आहे 02312625624। श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आपल्या रसिक श्रोत्यांसाठी आकाशवाणीचा अनमोल ठेवा खुला करत आहे, तेव्हा जरूर ऐका सर्वच क्षेत्रातल्या आमच्या संग्रही असलेल्या दिग्गजांच्या दुर्मिळ मुलाखती दर बुधवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर। श्रोतेहो, आमच्या संग्रहातून या अंतर्गत आज ऐकूया ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांची मुलाखत। आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ॲपवर। आज सकाळी 9 गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, 10 मिश्र संगीताचा कार्यक्रम ऐकूया। ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम। सकाळचे 7:25 होत आहेत, आता दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोत्याहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्याहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात.

0: की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाचा आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही, एक सर्वांनी समजत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या व्यक्तीला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्याच बरोबर आहेस का, तर हो, तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्यक्तीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माघारी, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळालं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळे टिप्स असतात किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
0: नक्कीच नक्कीच.
1: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
0: अच्छा.
1: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
0: बापरे.
1: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथून ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या

0: हा तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेलं आहे, काय कडेनं हे काय मनोरुग्ण पण वाटेना आता, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता, आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो, आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत, जे त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत, की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: त्यांना गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवंत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काय आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काय नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचा फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतो.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: कारण कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारस, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्री मध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: म्हणजे जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थेने खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काहीच सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युअली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक

0: असेल, लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधी तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केले असतील तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर मिश्र संगीत 10:30 वाजता आमच्या संग्रहातून. यामध्ये आज ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांची मुलाखत. 11 वाजता रामचरित मानस गान. 11:10 वाजून गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम.

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 8:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत श्वास हेल्थ केअर सांगली.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडकेसर आहेत आपल्यासोबत. मडके सर नमस्कार.
5: नमस्कार
4: सर. आपण श्वसन विकारांबद्दल या कार्यक्रमात बोलत असतो. आज मला तुम्हाला विचारायचं आहे की वयात येणाऱ्या मुलांमध्ये बऱ्याचदा असं दिसतं की या मुलांना धाप लागते किंवा दमा असतो काही स्वरूपाचा आणि काहीही औषधं घेतली तरी तो बरा होत नाही. ही वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात, ट्राय करत राहतात पण मग त्रस्त असतात. तर अशा काही केसेस असतात का आणि याला काय म्हणतात?
5: खरं तर वयात येणाऱ्या मुलांसाठी आम्ही जनस्वास्थ्य संघटनेतर्फे इचलकरंजीमध्ये गेली अनेक वर्ष म्हणजे 20 वर्षांहून अधिक काळ आम्ही कार्यक्रम राबवत असतो. वयात येणाऱ्या मुलांमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात म्हणजे ज्या अंतस्त्रावी ग्रंथी असतात त्यामध्ये बदल होत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये मानसिक तणाव एक प्रकारचा असतो, एक प्रकारचा मानसिक तणाव, आणि ते अशा मानसिक तणावाच्या हिंदोळ्यावर असतात आणि त्याचं पर्यवसन म्हणून त्यांना दम्यासारखा त्रास होऊ शकतो. की दमा म्हणजे शरीरातल्या म्हणजे फुफ्फुसातल्या श्वासनलिका आकुंचन पावणं काही काळासाठी आणि श्वास आत घ्यायला आणि सोडायला त्रास होणं म्हणजे दमा. त्यामुळे खरं तर पालकांनी घाबरून जायचं कारण नाही. पण बऱ्याचदा आम्ही बघतो की अशी मुलं विशेषतः 9वी 10वी आणि 11वीला असणारी मुलं, कारण या मुलांच्यावर घरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा तणाव असतो. म्हणजे घरामध्ये जेव्हा 10वी येते घराला 10वी लागली म्हणजे वाळवी लागल्यासारखा प्रकार असतो आणि बरेच पालक हे अत्यंत संवेदनशील होते.

0: असतात आणि ही संवेदनशीलता फुफ्फुसांच्या श्वासनलिकांची संवेदनशीलता वाढवते.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना हा त्रास होतो. आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये फंक्शनल डिस्निया नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे मज्जातंतूंवर वेगळा परिणाम होऊन, म्हणजे सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक असे दोन प्रकारच्या मज्जातंतूंचे प्रकार असतात, म्हणजे ज्याला आपण स्वायत्त मज्जासंस्था म्हणतो, ज्याच्यावर कुणाचंच नियंत्रण नाही. म्हणजे जे आपल्या प्रक्रिया सुरू असतात की हृदयाचे ठोके सुरू असतात, श्वास सुरू असतो, अन्नपचन सुरू असतं, आणि या प्रकारच्या ज्या काही क्रिया असतात ज्या आपल्या हातात नसतात, पॅरासिम्पॅथॅटिक नर्व्हस सिस्टीम, या संस्थेवर परिणाम होऊन या मुलांना लागतो.
2: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय मग या मुलांमध्ये होणारा दमा त्याची ट्रीटमेंट काय असते?
0: दमा हा अनुवंशिक असतो, म्हणजे आई किंवा वडील यांना असेल तर मुलांना होऊ शकतो.
1: अच्छा.
0: होतोच असं नाही. आणि ज्या मुलांना असा त्रास होतो त्या मुलांमध्ये काही काही वेळा असा इतिहास असतो की लहानपणापासून त्रास आहे, पण आता 8वी-9वीला गेल्यापासून वाढलाय. याचं कारण पुन्हा एकदा मी सांगतो की मानसिक तणाव. आणि मग मी त्यांना प्रश्न विचारतो की वा घरी किती मुलं आहेत, मग धाकट कुणी आहे का, त्याचं कौतुक जास्त होतंय का, आणि याच्याकडे दुर्लक्ष होतंय का, किंवा याच्यावर अभ्यासासाठी आई बाबांपैकी कुणाचा असा सतत शाब्दिक मारा होतो का. या गोष्टी श्रोते खूप महत्वाच्या आहेत, अर्थात ट्रीटमेंट महत्वाची आहेच. अशा रुग्णांना श्वासनलिका रुंद करणाऱ्या औषधं द्यावी लागतात. ही औषधं दिली की त्यांचा त्रास कमी होतो, पण ऍट द सेम टाइम त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड करणं फार महत्वाचं आहे. त्यांना समपातळीवर आणणं आणि मोनोलॉग न होता डायलॉग होणं महत्वाचं आहे. या गोष्टी केल्या तर मला वाटतं आपण त्या मुलांच्या दम्यावर मात करू शकतो. आणि दमा कायमचा, हो पुन्हा एकदा सांगतो, कायमचा आपण घालवू शकतो, पण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. आणि औषधोपचाराबरोबर मानसिक तणाव कमी करण्यासाठी पालकांनी सक्रिय राहणं आणि सकारात्मक प्रयत्न करणं फार गरजेचं
1: आहे. नक्कीच.
2: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात डॉक्टरांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळे.
5: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 7:45 झाली आहेत. भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ही रचना.

0: भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
2: तो त्या दाढ लई दुखालिया म्हणजेन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
0: श्रोतहो भावगीतांच्या कार्यक्रमामध्ये आता अरुण दाते यांच्या आवाजात सुरेश भट यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
1: श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम 10:30 वाजता आमच्या संग्रहातून. आणि आता भावगीतांच्या कार्यक्रमामध्ये अशोकजी परांजपे यांची रचना, अशोक पत्की यांचं संगीत आणि

शकाल. त्यानंतर ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम 10:30 आमच्या संग्रहातून. आणि आता भावगीतांच्या कार्यक्रमामध्ये अशोकजी परांजपे यांची रचना, अशोक पत्की यांचं संगीत आणि आवाज आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आहे. श्रोतेहो, थोडंसं इकडे लक्ष द्या. आज 8 जुलै सकाळी 7 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी होती 36 फूट 5 इंच. नदी इशारा पातळी 39 फूट, धोका पातळी 43 फूट आणि पाण्याखालचे बंधारे आहेत 60. आणि भावगीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी सुधीर फडके यांच्या आवाजात नाग देशपांडे यांची रचना, राम फाटक यांचं संगीत.

भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्यांनो, जिल्ह्यात 1 जून ते 7 जुलै या कालावधीत 517 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. यंदा हा पाऊस 366 मिलीमीटर इतका झालाय. गेल्या 5 दिवसात म्हणजे शुक्रवार ते मंगळवार या कालावधीमध्ये 221 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. महिन्याभरातल्या सरासरी पावसांपैकी 70.7% पाऊस सध्या पडलेला आहे. दरम्यान आज 8 जुलै रोजी सकाळी 7 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी होती 36 फूट 5 इंच. इशारा पातळी आहे 39 फूट, धोका पातळी 43 फूट आणि पाण्याखालचे बंधारे आहेत 60. श्रोतेहो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आपल्या रसिक श्रोत्यांसाठी आकाशवाणीचा अनमोल ठेवा खुला करत आहे. तेव्हा जरूर ऐका सर्वच क्षेत्रातल्या आमच्या संग्रही असलेल्या दिग्गजांच्या दुर्मिळ मुलाखती दर बुधवारी सकाळी 10:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. श्रोते हो.

यांच्या संग्रहातून या अंतर्गत आज ऐकूया ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांची मुलाखत. दरम्यान आज सकाळी 10 वाजता पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम. श्रोतेहो, 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. 10 जुलैला रिक्त जागांची माहिती प्रवेश पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल. याच दिवशी नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करणं, भाग 1 अर्ज दुरुस्त करणं तसंच भाग 2 पसंतीक्रम ऑनलाईन भरून लॉक करणं अनिवार्य राहील. 13 जुलैला सकाळी 10 वाजता विशेष फेरी 2 गुणवत्ता यादी जाहीर होईल. याच दिवशी कट ऑफ लिस्ट सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. श्रोतेहो, डिजिटल अरेस्ट नंतर आता सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर करत लोकांना कोट्यावधीचा गंडा घालत आहेत. कंपनीचे मालक, सीईओ, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोटो, व्हिडिओ आणि आवाजाची हुबेहूब नक्कल करत संबंधित कंपनीतील अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअप कॉल केला आहे असं भासवण्यात येतं. यासाठी अशी खबरदारी घेणं अपेक्षित आहे, ओटीपी, सीव्हीव्ही, यूपीआय पिन कधीच कुणाशी शेअर करू नका. अनोळखी एपीके फाईल्स इन्स्टॉल करू नका. स्क्रीन शेअर ॲपला परवानगी देऊ नका. एनी डेस्क, टीम विव्हर यासारखे ॲप घेऊ नका. एमएमएस आणि ईमेल अलर्ट चालू ठेवा. दर 2-3 महिन्यात पासवर्ड बदला. सोशल मीडियावर आर्थिक व्यवहार, पासबुक ट्रान्झॅक्शन यांचे फोटो शेअर करू नका आणि दरमहा बँक खात्यातील रक्कम तपासून पहा. घाई, भीती आणि मोह या 3 वापर करूनच स्कॅमर फसवत असतात. कोणताही संशयास्पद मेसेज आल्यास 2 थांबून विचार करा. फायदा घेण्यासाठी स्कॅमर टपले आहेत याचं भान ठेवा. कोणत्याही मोहाला बळी न पडता कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

0: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
1: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन, त्या अनुषंगानं बोलूया भारताची वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध संसाधनं यांची सांगड घालत आपण आरोग्य, वाहतूक, हवामान बदल आणि इतर दैनंदिन समस्या कशा सोडवू शकतो याविषयी. त्यासाठी 11 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आमच्या गप्पा गणी या कार्यक्रमासाठी फोन करा. आमचा फोन नंबर 02312652624. श्रोते हो, आज सकाळी 8 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी होती 36 फूट 5 इंच, नदी इशारा पातळी 39 फूट, धोका पातळी 43 फूट आणि पाण्याखालचे बंधारे आहेत 60. श्रोते हो, सोसाट्याचा वारा आणि शहर

0: श्रोते हो, याबरोबरच आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
0: श्रोते हो, सकाळचे 8:30 वाजतायत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30:20 झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत. आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या

टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रम्बानन मंदिराला भेट देणार आहेत. नवव्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. दोन दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्र मंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षणप्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी

0: जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूज क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एलनिन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील 3रा सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: स्वच्छतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: बहुतेक माणसं विचारात इतकी गुंग झालेली असतात की त्यांना ते विचार करतायत आणि त्यांचे बरे वाईट परिणाम त्यांच्या जीवनात होऊन राहिलेले आहेत याचंही त्यांना भान नसतं. सर्वसाधारणपणे बहुतेक माणसं अनिष्ट विचार करत असतात, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनिष्ट परिस्थिती निर्माण होते. आपत्ती, विपत्ती, शारीरिक आणि मानसिक रोग, दुःखद प्रसंग वगैरे अनिष्ट गोष्टींना आमंत्रण देण्याचं अनिष्ट कार्य माणसाच्या मनातील अनिष्ट विचार करत असतात. मनामध्ये प्रथम विचार निर्माण होतात आणि पुढे त्यांचं परिवर्तन उच्चार आणि आचारामध्ये होतं. अनिष्ट विचार करण्याच्या पद्धतीमुळं आणि सवयीमुळं जगातील बहुतेक सर्व लोकांची मानसिकता पार बिघडून गेलेली आहे आणि त्यामुळेच मानवी जीवनात अनिष्ट परिस्थिती निर्माण होत असते. म्हणूनच मानवी जीवनामध्ये क्रांती घडवून आणणं आवश्यक आहे. ती क्रांती घडवून आणण्याचा सोपा उपाय म्हणजे मानवजातीच्या अनिष्ट विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवून त्याच्या मानसिकतेत बदल करणं हा होय. हे घडवून आणण्यासाठी इष्ट विचार करण्याची सवय प्रत्येक माणसानं जडवून घेतली पाहिजे. त्यासाठी अट्टाहासानं थोडा प्रयत्न करणं आवश्यक आहे. इष्ट विचार करण्याच्या पद्धतीनं एकदा का माणसाची मनस्थिती बदलली की त्याची परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच जीवनविद्या सांगते, सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना होय. सर्व लोकांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, रक्षण व्हावं, सर्वांना सुख, शांती, समृद्धी मिळावी, सर्वांचा उत्कर्ष व्हावा असं मनापासून चिंतन केलं तर मानवजातीची मानसिकता बदलायला वेळ लागणार नाही. चिंती परात येई धरा या म्हणीप्रमाणे प्रत्येक माणसानं आत्ता म्हटल्याप्रमाणे शुभचिंतन केलं तर तो माणूस इतरांसाठी जे शुभचिंतन करतो ते सर्व त्या माणसाकडे बुमरँग होऊन त्या माणसाचा उत्कर्ष आणि उन्नती होईल. त्यासाठी ही विश्वप्रार्थना जगातील प्रत्येक माणसानं म्हटली तर निसर्ग नियमाप्रमाणे जगातील सर्व लोक सुखी होऊन सर्वांचा उत्कर्ष साधला जाईल. ही विश्वप्रार्थना खऱ्या अर्थानं पूर्ण धर्मातीत सेक्युलर आहे. म्हणूनच ही विश्वप्रार्थना म्हणण्यासाठी धर्म, जात, पंथ किंवा वंश आड येत नाही. ही विश्वप्रार्थना निसर्ग नियमाशी सुसंगत असल्यामुळं ती मनापासून म्हटल्यानं माणसाला त्वरित फळ देतं. याचं प्रमुख कारण असं की या विश्वप्रार्थनेच्या मागे कुठलीही अंधश्रद्धा नसून केवळ सायन्स आहे. अखिल मानवजातीची परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चाललेली आहे. देवाच्या, धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, वंशाच्या, संस्कृतीच्या, राष्ट्राच्या सत्तास्पर्धेच्या नावाखाली प्राचीन काळापासून भयानक विचार प्रदूषण निर्माण झालं आणि अजूनही होत आहे. विचार प्रदूषण हेच मानवजातीच्या सर्व समस्यांचं आणि दुःखाचं एकमेव कारण आहे हे मानवजातीच्या खऱ्या अर्थानं लक्षात येईल तेव्हा अखिल मानवी जीवनात खरी क्रांती घडून येईल. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की जगातील सर्व सत्ताधीश, समाजसुधारक, राजकीय पुढारी, शिक्षण अधिकारी

हे सर्व लोक विचार प्रदूषणाचा विचार न करता मानवी जीवन सुधारण्यासाठी थातुरमातुर उपाय करत असतात. त्या थातुरमातुर उपायातून मानवजातीच्या समस्या दूर होणं सर्वथैव अशक्य होय. म्हणूनच जीवनविद्या सांगते की विचार प्रदूषण हीच मानवजातीची प्रमुख समस्या असून बाकीच्या सर्व समस्या गौण आहेत. विचारांचं विलक्षण सामर्थ्य लक्षात घेतलं तर विश्वप्रार्थना हीच मानवजातीच्या विचार प्रदूषणावर रामबाण उपाय आहे. ही विश्वप्रार्थना म्हणणं वाटतं तितकं सोपं नाही, त्यासाठी वैयक्तिक आणि सामुदायिक प्रयत्न अट्टहासानं होणं आवश्यक आहे. मी सुखी यशस्वी झालो पाहिजे, माझा उत्कर्ष झाला पाहिजे या अनिष्ट मानसिकतेऐवजी आपण सर्व सुखी यशस्वी होऊया, आपण सर्वांचा उत्कर्ष साधूया अशी मानसिकता मानवजातीमध्ये निर्माण करण्याचं विलक्षण सामर्थ्य विश्वप्रार्थनेमध्ये आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र अखिल मानवजातीची मानसिकता पार बिघडून गेलेली आहे, इतकी की आज माणूस हा माणूस राहिलेला नाही. माणूसकी हाच खरा धर्म आणि माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागणं हीच खरी देवाची उपासना या सत्याचं भान माणसाला राहिलेलं नाही, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. म्हणून इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तीही की माणसाची मानसिकता सहजासहजी बदलणं सोपं नाही. सामान्यपणे माणूस ज्या मार्गानं जात असतो तो मार्गच चुकीचा असतो हेच त्याला कळत नसतं. प्रवास करताना मार्ग चुकला की काय हाल होतात याचा अनुभव बहुतेक सर्वांनाच येत असतो. त्याचप्रमाणे जीवनयात्रेच्या प्रवासात जर माणूस वाट चुकला तर त्याच्या वाट्याला दुःख, क्लेश, संकट, यातायात अशा अनिष्ट गोष्टी येतील, हे निश्चित. सामान्यपणे माणसाची मानसिकता कशी असते हे थोडक्यात पाहणं इष्ट ठरेल. दुसऱ्याला फसवण्यात हुशारी आहे असं काही लोकांना वाटतं, तर दुसऱ्यांना दुःख देण्यात काही लोकांना असुरी आनंद मिळतो. दुसऱ्याकडून घेतलेले उसने पैसे त्यांना वेळेवर परत न करणं आणि जमल्यास ते बुडवण्याचा प्रयत्न करणं यात काही लोकांना आनंद वाटतो, तर हाताखाली काम करणाऱ्या लोकांचा उठसूट अपमान करणं, त्यांना त्रास देणं, इतरांच्या समोर मुद्दाम घालून पाडून बोलणं यात काही लोकांना मोठेपणा वाटतो. देवाधर्माच्या, जाती जमातीच्या, पंथ संप्रदायाच्या आहारी जाऊन लोक एकमेकांचा द्वेष, मत्सर आणि तिरस्कार करण्यात आणि एकमेकांशी कलह, दंगेधोपे, युद्ध लढाया करण्यात पुण्य कर्म आहे अशी भ्रामक समजूत करून घेतात. थोडक्यात अशा अनिष्ट पद्धतीनं जीवन जगणारी माणसं समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असून ते सर्वांच्याच दुःखाला कारणीभूत ठरतात. क्रिया तशीच आणि तेवढीच प्रतिक्रिया हा निसर्ग नियम प्रामुख्यानं स्थूल वस्तूंना लागू होतो, परंतु सूक्ष्म गोष्टींच्या बाबतीत क्रिया आणि त्यांची प्रतिक्रिया सहस्रपटीनं होत असते. अनिष्ट पद्धतीनं जीवन जगणारी माणसं जेव्हा इतरांना दुःख, क्लेश आणि त्रास देतात तेव्हा ते दुःख सूक्ष्म असल्यामुळं त्यांच्याकडे बुमरँग होऊन सहस्रपटीनं परत येतं. परंतु हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात न घेतल्यामुळं किंवा त्याबद्दल पूर्ण अज्ञान असल्यामुळं माणसाची अनिष्ट मानसिकता अनिष्ट पद्धतीनं जीवन जगून स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखास आणि अधोगतीला कारणीभूत ठरते. म्हणून ही माणसाची मानसिकता बदलण्यासाठी प्रत्येक माणसानं जीवनविद्येचा हा सिद्धांत सतत स्मरणात ठेवला पाहिजे. तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुखदुःख तुमच्याकडे बुमरँग होऊन सहस्रपटीनं परत येईल, हा निसर्गाचा अटळ नियम आहे. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे आणि दुसऱ्यांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे. म्हणूनच जीवनविद्या सांगते, तुम्ही इतरांना यथाशक्ती सुखी करण्याचा प्रयत्न कराल तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल, परंतु तुम्ही इतरांना दुःख द्याल तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. म्हणून माणसानं या सत्याची सतत जाणीव ठेवल्यानं त्याची मानसिकता बदलू शकते असा जीवनविद्या मिशनमधील बहुतेक सर्व लोकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. दुसरा मुद्दा असा की धर्म, जात, पंथ, संप्रदाय वगैरे सर्व गोष्टी मुळात माणसाच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी निर्माण झाल्या. याचाच भावार्थ असा की देव, धर्म, जात वगैरे सर्व गोष्टी या माणसासाठी आहेत, परंतु माणूस त्यांच्यासाठी नाही. परंतु प्रत्यक्षात मात्र अखिल मानवजात धर्म, जात, पंथ वगैरे गोष्टींच्या इतकी आहारी गेलेली आहे की माणसाला आता असं वाटतं

तो जणू काय धर्म जात पंथ यांच्यासाठी जन्माला आलेला आहे. परिणामी अखिल मानवजात धर्म जात पंथ यांच्या पिंजऱ्यात अडकली गेली. जगात विविध धर्म विविध जाती विविध पंथ असल्यामुळं आणि प्रत्येकाला आपलाच पंथ जात धर्म श्रेष्ठ वाटू लागल्यामुळं माणूस आत्ता म्हटल्याप्रमाणे अन्य धर्मातील जातीतील पंथातील माणसांचा द्वेष मत्सर आणि तिरस्कार करू लागला. परिणामी प्रचंड विचार प्रदूषण निर्माण होऊन त्यातून दंगे धोपे युद्ध लढाया निर्माण झाल्या. याच्यावर जे उपाय योजले जातात ते संकुचित स्वरूपाचे असतात. विज्ञानाच्या भन्नाट प्रगतीमुळे आज जग लहान झालेलं आहे. म्हणून अखिल मानवजातीचं हित लक्षात घेऊन उपाययोजना केल्याशिवाय मानवजातीला तरणोपाय नाही असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आत्ता म्हटल्याप्रमाणे भयानक विचार प्रदूषण हे सर्व समस्यांचं मूळ आहे. त्या मुळावरच घाव घातल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही. अशा या विचार प्रदूषणावर रामबाण उपाय म्हणजे विश्वप्रार्थना ही होय. ही विश्वप्रार्थना दिवसभरात रिकामपणे आणि रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास नियमित म्हटल्यानं माणसाच्या मानसिकतेत पूर्ण परिवर्तन होऊन त्याला विश्वप्रार्थनेचे अनेक विलक्षण फायदे केवळ 6 महिन्याच्या अवधीत मिळतात असा लोकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. या विश्वप्रार्थनेचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की ती मनापासून

0: माणसाला आनंदाची दिवाळी क्षणोक्षणी अनुभवता येते, असा आहे हा विश्व प्रार्थनेचा महिमा. आत्ता विशद केल्याप्रमाणे वागून स्वतःसह इतरांचा उत्कर्ष आणि उन्नती साधायची की नाही हे शेवटी केवळ माणसाच्याच हातात आहे. म्हणून अखिल मानवजातीला खडबडून जागे करीत गर्जना करून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
4: काय
5: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
6: रुचिराची एवन चटणी,
7: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
0: श्रोते हो, ठीक 9 वाजता गीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात अभिनेत्री नीतू सिंग यांच्यावर चित्रित गाणी आपण ऐकणार आहोत त्यांच्या वाढदिवसानिमित्त. दरम्यान आशा भोसले यांच्या आवाजात एक भक्तीरचना.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 9 वाजलेत. आता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज अभिनेत्री नीतू सिंग यांचा वाढदिवस, तेव्हा त्यांच्यावर चित्रित गीत ऐकूया आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आणि त्यांना शुभेच्छा देऊया. खेल खेल में या चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात. आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात ही रचना आहे गुलशन बावरा यांची, संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

0: श्रोतहो दीवार या चित्रपटासाठी साहिर लुधियानी यांची रचना आपण ऐकलीत. आर डी बर्मन यांचं संगीत होतं. आवाज होता किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतहो NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग अवश्य ऐका सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आज आपण अभिनेते नीतू सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित काही गीत ऐकत आहोत. तर आता रफू चक्कर या चित्रपटासाठी शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांचा आवाज, गुलशन बावरा यांची रचना, कल्याणजी आनंदजी यांचं संगीत.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोतेहो, खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती साहिर लुधियानवी यांची. आवाज होता लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा. चित्रपट होता कभी कभी. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 9:21 झाली आहेत. आज या कार्यक्रमात आपण नीतू सिंग यांच्यावर चित्रित गीत ऐकत आहोत त्यांच्या वाढदिवसानिमित्त. आता द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं गीत.

आणि श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमात आता शेवटी खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों हे गीत आपण ऐकणार आहोत चित्रपट खेल खेल में. आवाज आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा, रचना गुलशन बावरा यांची, संगीत आर डी बर्मन यांचं.

0: हमको जमाने से क्या
1: हो या गीता बरोबर आजच्या गीत बहार या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजलेत. आता NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: नमस्कार श्रोतेहो, पालखी सोहळा सुरू होतो तो देहू आणि आळंदी मधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून. काल दिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेशदादा लांडगे तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते. गेल्या 2 दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं लक्ष वेधलं. हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरणसेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे. मी वैद्यकीय अधिकारी सांगून सरकारकडून जर्मन अँगल नावाचा जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली 2 बेड

0: दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
1: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय
0: इथे. असे दोन केंद्र केलेले आहेत देहूमध्ये. महिलांसाठी स्नानगृह सुद्धा केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास 6-6 चार्जिंग स्टेशन एका पिलरला दिलेले आहेत.
2: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामनी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांचे संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
3: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे, सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय, कारण की पुढे गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो. त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
1: आपण प्रवासाला निघालो की एक शिदोरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदोरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्यासोबत तुम्ही देता का?
4: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे जे नियमित वापरले जाणारे औषध आहेत, जसं की ORS औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा यासारख्या ताप येणे अशा घटना घडू शकतात, मग ते औषध प्रत्येक त्या किटमध्ये भरलेलं आहे, काहीच अडचण येणार नाहीये.
1: चरण सेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्र.
5: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 वगैरे किलोमीटर ते चालणार, मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे. मग मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
6: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे, मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना बेस्ट फीडिंगसाठी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, छान नियोजन इथं केलेलं आहे सरकारने.
1: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूथ आहेत तिथल्या जागा मालकांविषयी पण बोलत आहोत.
7: नमस्कार, मी संदीप परंडवाल, मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आम्ही परंडवाल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत, परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे, तिथले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप परंडवाल असतील, योगेश परंडवाल असतील किंवा डिवाइनेस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे.
1: खरं तर या दिवसात पाऊस पडतोच पण यावर्षी एक वेगळी गरज निर्माण झाली आहे आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे आपल्या सगळ्यांच्या एकूण सेवेसाठी. वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार. श्रोतो, खरं तर वारी ही परंपरा आहे आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात, पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होती आहे. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे प्रस्थानाच्या दिवशीची मी म्हणतोय ती लक्षणीयरित्या आम्हाला कमी दिसतीय. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतोय अशा दृष्टीनं आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
8: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकत नाही.
1: त्याचा कसा परिणाम झाला?
8: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग, आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्यनेमानं फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण हा वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाइम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात. मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. पण जे याच दिवशी फक्त दुकान लावतात ते त्यांचं थोडं परिस्थिती अवघड आहे.
1: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमकी यावर्षी वारकरी नाही तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
8: चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे. म्हणजे जर त्या वर्षीची हे असतं वातावरण

0: ते नाही
1: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही जो कमी संख्येचा भाग आहे तो भरून निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूयात. सोहळा प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
2: रामकृष्णारी मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष विश्वसिंहच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं. त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांच्या मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळ प्रसाद, दिंडीवाल्यांना, दिंडी प्रमुखांना, सेवेकरांना नारळ प्रसाद दिला जातो. आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते आणि नंदरवाड्यामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी समाजात येऊन मुक्काम होतो. आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 च्या दरम्यान आपण आकुर्डीकडे प्रस्थान ठेवतो. काय झाले, या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे, पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडीवाडी देवमध्ये दाखल होत असतात, कालच्या थोड्याशा पावसाच्यामुळे थोडासा त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे. परंतु पावसाने आज उघडीप दिल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देवकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात तिळ मात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह, तोच जोश वारकऱ्यांमध्ये, ती श्रद्धा, तीच ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे. आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते, गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली. थोडंसं अशा परिस्थितीने नियोजन करणं, दिंड्यांची गैरसोयीने होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं. परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो.
1: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे, हा नेहमीचाच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपाने आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत वारी नेहमीसारखी त्याच उत्साहात पार पडणार आहे.

0: देहू संस्थानचे अध्यक्ष श्रीमान जालिंदर महाराज मोरेजी आमच्यासोबत आहेत.
1: आज देहू संस्थानचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि ह्या वर्षीचं प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीक येत आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत, सुनेत्राराजे पवार. आता ह्या जरी पाटका आलेलाच आहे कोल्हापूरवर,
0: मानाचा
1: जरी पाटका, त्याचाही आता हे होईल. आणि हे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20 सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी मीटिंग आम्ही करतो दिंडीवाल्यांची, तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्या दिंडीवाल्यांच्या काय अडीअडचणी असतील, पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
0: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे? म्हणजे पालखीचं रथ असेल तर सगळं वर्षभराचं नियोजन असेल, दर महिन्याला भेटणं म्हणा वगैरे.
1: हो, दर महिन्याला आमची मासिक मीटिंग असतील आणि त्या निमित्ताने आपल्याला जे जे काही सुधारणा करायच्या त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा, कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळं आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
0: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
1: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे. आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कम्प्लीट रचना झालेली आहे.
0: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
1: पंढरीला ह्याला जातील.

0: सगळे पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
1: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं ह्या जरी पाटक्याचं हे झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे अश्व असतात, एक बाभुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, हे स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेतच इथं.
2: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देऊळ संस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालंय.
0: या अश्वचं काय वैशिष्ट्य असतं? तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाला की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूणच त्याच्या गुणांची, हे कुठले गुण आहेत?
2: अश्वामध्ये बालभवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. याच्यामध्ये शास्त्रानुसार शालत्रानुसार जे शुभ भवरे अश्वामध्ये असावेत असे शुभ भवरे सगळे बघून मग देवमन आहे, कंठ आहे, असे बालभवरेंची ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती अशा अश्व आम्ही देतो बालकी.
0: आणि अभिनंदन तुमचं की ही सेवा तुम्हाला करायला मिळते.
3: शोधो, मागच्या काही वर्षांपासून वारी, दिंडी आणि तरुण, आयटी क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळतंय, जुळू पाहत आहे. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसत आहेत. असेच आयटी मधून अध्यात्माकडे वळलेले आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय तो असा.
4: वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोबरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज कळस जगद्गुरु श्री तुकोबराय झालेत. आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोबरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळीही पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीने एक तुम्हाला विज्ञान युगामध्ये AIच्या युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय दोन वेळा शब्द वापरत आहेत, त्यांच्या गाथेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फार ते दुरुक्ती करत नाही, पण इथे वारकऱ्याला सांगतायत होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे अभिमान नुरे कोड अवघेची पुरे तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला समजावून सांगितली. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त पुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात पंढरीच्या वाटे अनंत घडती याग वैकुंठीचा मार्ग तेने संगे. म्हणजे वैकुंठाचा मार्ग त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तरी अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळत आहे. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
3: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
5: आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता, पण नियतीचा खेळ आहे, आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावर पुण्याकडून ज्या येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील तेव्हा ते सगळेच जण ह्या पालख्यांबरोबर पुढे जातील.
3: पुढे जाणं

चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: आत्ताच आपण ऐकलात पायी वारी पंढरीची, देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादर करते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
3: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
2: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
2: फोन 940-440-8000.
4: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
5: तात्या दाढ लई दुखाल्या, मंजन लावून बसलोय.
4: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
5: वय दातासाठी एक नंबर.
6: माधव मिशन, डेव्हल क्लब, तळमजला.
7: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
8: कणीस आणि हत्ती?
9: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आहे. सकाळचे 10:21 आणि 45 सेकंद झाले आहेत. मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण बाब बोरकर यांच्या 2 रचना ऐकणार आहोत. सुरुवातीला आशा भोसले यांचा आवाज, श्रीधर फडके यांचं संगीत.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

0: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. सकाळचे 10:31 आणि 55 सेकंद झाली आहेत. आता आमच्या संग्रहातून या अंतर्गत ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांची मुलाखत प्रसारित करत आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अभिजात भारतीय रंगभूमी असेल, लोकरंगभूमी असेल किंवा समकालीन रंगभूमी असेल, याचं अचूक भान असणाऱ्या प्रतिभाशाली नाट्य दिग्दर्शिका म्हणजेच विजया मेहता, पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत. मराठी रंगभूमीच नव्हे तर हिंदी, इंग्रजी नाटकं, दूरदर्शन, चित्रपट याही क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम कामगिरी विजया मेहता यांनी केली. 60-70 दशकात विजय तेंडुलकर, चिंत्र्यम खानोलकर, महेश एलकुंचवार तसंच इतर समकालीन संवेदनक्षम नाटककारांची प्रयोगशीलतेला प्राधान्य देणारी नवनवीन नाटकं, एकांकिका, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, माधव वाटवे, कमलाकर सारंग, श्रीराम लागू या सहकाऱ्यांच्यासह रंगायन या संस्थेच्या माध्यमातून मंचावर आणण्यामध्ये त्यांचं बहुमूल्य योगदान होतं. प्रायोगिक एकांकिका आणि नाटकांची चळवळ त्या काळामध्ये त्यांनी अतिशय जोमानं चालवली. सतत काहीतरी नवीन कलाकृती रसिकांसमोर आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू असे. पाश्चात्य रंगमंचावरचं बर्टोल्ट ब्रेख्ट यांच्या कॉकेशियन चॉक सर्कलचं रूपांतर अजब न्याय वर्तुळाचा यामध्ये, तर आयनेस्को यांच्या चेअर्स या एकांकिकेचा अनुवाद खुर्च्या या नाट्यकृतीमध्ये साकारून त्यांनी त्या रंगमंचावर आणल्या. जर्मन दिग्दर्शक फ्रिट्झ बेनेव्हिट्स तसंच ब्रिटिश दिग्दर्शक पीटर ब्रुक यांच्या मदतीनं अजब न्याय वर्तुळाचा, मुद्रा राक्षस, शाकुंतल, हैवदन, नागमंडल या मूळ आणि रुपांतरित नाटकांचे प्रयोग परदेशी रंगमंचावर सुद्धा त्यांनी सादर केले. भाषिक, सांस्कृतिक, भौगोलिक मर्यादा ओलांडून

0: मराठी नाटक हे सीमेपार नेलं. श्रीमंत, मादी, 1-0 बाजीराव, पुरुष, बॅरिस्टर, महासागर, हमीदाबाईची कोठी, वाडा चिरेबंदी, सावित्री अशी अनेक लक्षणीय नाटकं आणि एकांकिका, तसंच पेस्तनजी, रावसाहेब, स्मृतिचित्रे अशा अनेक लक्षवेधी चित्रकृती विजयाबाईंनी आपल्या दिग्दर्शनातून फुलवल्या. झिम्मा आठवणींचा गोप हे विजया मेहता यांचं आत्मचरित्रपर पुस्तक आहे. या माध्यमातून त्यांचा जीवनप्रवास त्यांनी मांडलेला आहे. काही दिवसांपूर्वी ऐहिक जीवनातून त्या निघून गेल्या, पण आपल्या कार्यकर्तृत्वानं त्या सदैव रसिकांच्या मनात चिरंतन आहेत. आमच्या संग्रही असलेली त्यांची मुलाखत आपण ऐकूया.
1: विजयाबाई, गेल्या 65 शतकाहून अधिक काळ तुम्ही मराठी रंगभूमीवर वावरत आहात. साहित्य संघापासून तुमचा नाट्यप्रवास सुरू झाला आणि रंगायनसारख्या प्रायोगिक चळवळीला घेऊन व्यावसायिक रंगमंचापर्यंत, म्हणजे तुमच्या भाषेत बोलायचं तर लोकमान्य रंगमंचापर्यंत सतत चालू आहे. या इतक्या वर्षाच्या प्रवासात तुम्ही अनेक भारतीय नाटकांचे प्रयोग परदेशात केलेत, परदेशी नाटकांचे प्रयोग इकडे केलेत, भरतनाट्यशास्त्राच्या आधारावर 3 रंगमंचावरचे प्रयोग केले, जर्मन नटांना घेऊन प्रयोग केले, तर ह्या सगळ्या नाटकांच्या जडणघडणीत आंतरराष्ट्रीय रंगभूमी आणि भारतीय रंगभूमी यातला फरक तुम्हाला काय जाणवला?
2: फरक म्हणण्यापेक्षा सुद्धा कमलाकर, मी नाटक असं म्हणू इच्छेन किंवा भारतीय रंगभूमीचं स्थान काय जागतिक रंगभूमीवर संदर्भात बोलूया. पहिलं नाटक भारतीय रंगभूमीवरून परदेशात गेलेलं, आपल्याला अभिमान वाटायला हवा, मराठी होत आणि ते अजब न्याय वर्तुळात, त्याच्यानंतर माझीच तिकडे जी नाटकं झाली जी जर्मन लोकांना घेऊन मी केली, त्याच्यामध्ये शाकुंतल, मुद्रा राक्षस, हयवदन. हयवदनच्या वेळेला तर मी इकडची हयवदनचं जे आपला मराठी प्रयोग होता तो घेऊन तिकडे गेले आणि एक दिवशी मराठी मंडळींनी सादर केलेलं मराठीतलं हयवदन आणि जर्मन नटांनी सादर केलेलं हयवदन दुसऱ्या दिवशी असं जॉईंट बिलिंग तिकडे होतं आणि त्यावर संस्कृती वेगवेगळ्या असल्यावर तोच जरी आशय असेल, तीच जरी मूळ कृती असेल, तरी त्याच्या प्रयोगात फरक कसे होता याचा जर्मनीमध्ये अभ्यास झालेला होता. माझ्या बरोबरीनं जब्बारचं घाशीराम कोतवाल हे सगळ्या जगभर सगळ्यांना आवडलेलं आहे. शिवाय भारतामध्ये आणखीनही मंडळी आहेत, एक पणिक्कर आहे, कोवालम पणिक्कर केरळाचा, नंतर मणिपूरहून रतन थेयम आहे दिल्लीला, आता रायपूरला असतात ते हबीब तन्वीर आहेत. ही आम्ही 4 मंडळी सतत काही ना काही काम जागतिक रंगभूमीवर करतच असतो. मला स्वतःला मात्र एक आता असं वाटायला लागलंय, कारण अजब न्याय वर्तुळाचा 74 साली गेलं, मला कुठेतरी एक मात्र आता खुपायला लागलेलं आहे आणि मी का तेही सांगते तुला, की भारतीय रंगभूमीचं जे काही एक दर्शन आहे ते जागतिक रंगभूमीवर इतकं अपूर्वाईने पाहिलं जातं, परंतु कुठंतरी भारतीय रंगभूमी म्हणजे लोकनाट्याच्या बाजूनी झुकणारी, ज्यात भरपूर संगीत आहे, ज्यात भरपूर नाच आहे, किंवा नाहीतर मग संस्कृतकालीन ज्याच्यात खूप डान्स आहे, असं समीकरण कुठेतरी लोकांच्या मनात होतं. याचं कारण मला जे खुपते ते मी अशासाठी सांगते की लंडन फेस्टिवलचे लोक मी ज्या वेळेला गेल्या 6 महिन्यापूर्वी लंडनला होते तेव्हा मला येऊन भेटले आणि म्हणाले तुम्ही कुठचं नाटक आणू शकाल, तर मी म्हटलं वाडाची रेवंद, कारण माझ्या दृष्टीने ते अतिशय महत्वाचं नाटक आहे. ते म्हणाले नाही आम्ही ते दिल्लीला नाटक पाहिलं, फारच चांगलं नाटक आहे, त्यातला अभिनय, त्याचं दिग्दर्शन आम्हाला खूप आवडलेलं आहे, आम्हाला एक शब्दही न कळता त्यातला आशय जो काही आहे तो इतका भिडत होता. तर मी म्हटलं तुम्ही तेच का नाही घेतला, नाही पण म्हणाले ते ना कुठंतरी भारतीय नाही वाटत. म्हटलं म्हणजे काय, भारतीय म्हणजे फक्त लोकनाट्य असं समीकरण तुमच्या डोक्यात काय येतंय, आम्ही सुद्धा इंग्रजीचं ज्ञान असणारे, मुंबईसारख्या ठिकाणी राहणारे व्यवस्थित लोक आहोत आणि आमचे आत्ताचे काही ज्वलंत प्रश्न आम्ही आमच्या पद्धतीने मांडतो.

0: आता ही पद्धत भले आम्ही ब्रिटिशांच्या कडनं घेतली असेल, परंतु तसं म्हटलं तर जागतिक रंगभूमीचा तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा इप्सेन हा ब्रिटिश नव्हता असं कोणी म्हणत नाही, इंग्रजी भाषेत होतोच ना. तर मला एक असं वाटतं की आता एक परिस्थिती अशी आलेली आहे की आपली जी काही आत्ताचे प्रश्न मांडणारी, आत्ताच्या पद्धतीने प्रश्न मांडणारी नाटकं आहे, त्या नाटकांनाही आता जागतिक रंगभूमीवर स्थान मिळवून देणं आवश्यक आहे.
1: नाही पण तुमच्या दिग्दर्शनाने असं काही कुठलं नाटक तिकडे तुम्ही उभं केलं आहेत का की ज्याच्यात आजच्या भारतीय जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं आहे?
0: काय आहे नाही, भारतीय जीवनाचं प्रतिबिंब किंवा आजची सद्यस्थिती काय आहे यावर जोपर्यंत कुठचीही नाट्यकृती काय किंवा कलाकृती काय काही म्हणू इच्छित नाही तोपर्यंत त्या कलाकृतीला माझ्या मते महत्वच नाही. माझं म्हणणं त्याचा जो फॉर्म आहे त्याबद्दल आहे. आता तू अगदी साधा हयवदन घे जे इतकं लोकप्रिय सगळीकडे झालेलं आहे, जर्मन लोकांनी ते केलं, जर्मनीमध्ये तर त्याला डोक्यावर उचलून घेतलं लोकांनी, कारण त्याच्यामध्ये जरी ते आपल्या दशावतारी पद्धतीने वगैरे केलं असलं तरी त्याच्यामध्ये माणसाच्या मनात असलेल्या ज्या काही दोलायमान अवस्था असतात किंवा आपलं व्यक्तित्व काय आहे हे माणसाला कळत नाही, आयडेंटिटी ऑफ मॅन हा त्याचा खरा विषय आहे, तो विषय आजचाच आहे. माझं म्हणणं ते नाही आहे, माझं म्हणणं असं म्हणजे अगदी तुम्ही शाकुंतलचाही विचार केला जे कित्येक शतकापूर्वी लिहिलं गेलेलं नाटक आहे, त्याचा सुद्धा ज्या वेळेला मी प्रयोग करते अगदी मुंबईमध्ये सुद्धा करते त्यावेळेला असं मला पाहायलाच लागतं की 1980 सालामधला जो प्रेक्षक वर्ग आहे त्याच्या ज्या संवेदन क्षमता आहे त्यांना ते नाटक कुठेतरी भिडलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे भरत मुनीने जे लिहिलं असेल त्या पद्धतीने वास्तविक शाकुंतलचा प्रयोग 7 तास चालायला हवा, आपण तो 2.5 तासामध्ये करतो. माझं म्हणणं एकच आहे की जे काही तुम्हाला निखळपणे आजचे प्रश्न मांडायचे आहेत ते आजची म्हणून आमची जी काही भारतीय पद्धत आहे त्या पद्धतीने मांडलेले सुद्धा जागतिक रंगभूमीने आता ऍक्सेप्ट करायला पाहिजेत.
1: नाही पण ते प्रश्न युनिव्हर्सल पाहिजे असा आहे का?
0: आता पहा हा तो एक वेगळा प्रश्न विचारला आणि मला असं वाटतं की जागतिक रंगभूमी म्हणजे आपण युनिव्हर्सॅलिटी दृष्टीने जर म्हणायचं झालं तर मी उलट्या बाजूने जरा सुरुवात करते या प्रश्नाच्या उत्तराला. तुला माहित आहे की पीटर ब्रुक यांना मी गुरुस्थानी मानते आणि माझ्या मते त्यांच्या इतका प्रगल्भ माणूस आज तरी कोणी रंगभूमीच्या संदर्भात नाही. आणि त्यांचा एक असा ठाम विश्वास आहे की कुठचीही कलाकृती ज्या वेळेला भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय अशी कुंपणं ओलांडून बाहेर पडते त्याच वेळेला खऱ्या अर्थी ती सत्याप्रत जायला लागते. आता मी इतकी प्रगल्भ नाही पण मला एक असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही एखादी कलाकृती करत असतात, मी साधं उदाहरण देऊन सांगते, मी मराठी मध्यम वर्गीय मुलगी होते एकेकाळी, मी नाटकाला नाटकात कामं करायला नाटकं बसवायला वगैरे सुरुवात केली आणि मला सतत असं जाणवतंय आणि हे सतत मी बोलूनही दाखवत असते की ज्या वेळेला लग्न होऊन मी मराठी मध्यम वर्गीय संस्कृतीपासून दूर गेले, मिसेस खोटे झाले, त्याच्यानंतर मी अलकाजींची शिष्य झाले, त्याच्यानंतर आता मी मिसेस मेहता म्हणजे आणखीन कुठेतरी लांब गेले, तेव्हापासनं माझ्या कामामध्ये मराठी संस्कृतीची जाणीव अधिक येते आणि याचं कारण असं मला वाटतं ती कुठेतरी माझी नीड, माझी स्वतःची जबरदस्त अशी नीडला काय म्हणायचं गरज होऊन बसते, कारण ते माझं बालपण आहे, ते माझं तारुण्य आहे आणि त्यातनं जे काही मला गवसलेलं आहे ते मला अधिक प्रकर्षाने जाणवायला लागतं. त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की ज्या वेळेला मी हिंदुस्थान सोडून बरीचशी परदेशी राहायला लागले, माझं परदेशी काम सुरू झालं, तेव्हापासून मला असं वाटतं की मी अधिकाधिक भारतीय राहायला लागले. माझा स्वतःचा असा मला जे आंतरराष्ट्रीय रंगभूमीचं महत्व वाटतं किंवा युनिव्हर्सॅलिटीचं महत्व वाटतं ते असं वाटतं की ज्याच्यासाठी तुम्हाला एक कुठतरी थोडंफार दूरत्व राहायला लागतं, त्या दूरत्वाने तुमची आपल्याच सगळ्या संस्कृतीकडे पाहण्याचा एक वेगळा जो दृष्टिकोन तुम्हाला मिळतो तो दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय रंगभूमीवर मला स्वतःला मिळतोय. आणि मला एक असं

0: वाटतं की आता आपण काही गोष्टी गृहित धरतो की आता शाकुंतल मध्ये काय किंवा मुद्रा राक्षस मध्ये काय, संस्कृत थिएटर मध्ये सांगितले त्याप्रमाणे पूर्वरंग आपण करतो. आता पूर्वरंग इकडे मुंबईमध्ये करत असताना मी माझ्या नटांना सांगते, बाबा आता अष्टदिग्पालांची ही सुरू होणार आहे, त्याच्यासाठी रोहिणी भाटे तुम्हाला कशा डान्स मुव्हमेंट आहेत त्या सांगणार आहेत, त्यासाठी हे करायचंय, गाणं सुरू होतं ते व्यवस्थित त्याप्रमाणे करतात. त्यांच्या काय किंवा माझ्या काय किंवा लोकांच्या काय मनात असाही प्रश्न येत नाही की हा पूर्वरंग म्हणजे काय, कारण हा आपल्या संस्कृतीतला एक भाग आहे, आपण तो गृहित धरलेला आहे. पण हाच पूर्वरंग ज्या वेळेला मी जर्मनीमध्ये जाऊन जर्मन नटांच्या कडनं करवायला लागते तेव्हा ते म्हणतात हे हात जोडायचे म्हणजे काय, किंवा या कुंकवाचा रंग, हा तुम्ही कुंकू जे म्हणता त्याचा रंग लाल का, हे पिवळी हळद का, आणि हे अष्टदिग्पाल म्हणजे काय, हे आम्ही जे पाणी उडवतोय ते कशासाठी, याच्यात धार्मिक किती आहे, याच्यात वैदिक किती आहे, यांना उत्तर देता देता मला असं वाटतं की मी तर कुठेतरी अधिक विचार करायला लागतेच. पण त्याही पेक्षा जिकडे कुठच्याही प्रकारची सांस्कृतिक पार्श्वभूमी नाही अशा मंडळींनाही जर्मन लोकांनी त्यांच्या संवेदन क्षमतेने केलेला पूर्वरंग जर्मन प्रेक्षकांसाठी ज्या वेळेला रुचतो त्यावेळेला मला असं वाटतं की संस्कृतकालीन लिहिलेला पूर्वरंग जो आहे तो पूर्वरंग खऱ्या अर्थी ताकदीचा आहे.
1: नाही पण हे सगळं करताना जर्मन नटना घेऊन तुम्ही इकडची नाटकं केली त्यावेळी तुम्हाला काय अनुभव आला?
0: मला स्वतःला म्हणजे मी असं म्हणेन की मी खूप शिकले, कारण एक तर मी नेहमी त्यांना सांगत असे की तुम्हाला मी आता हे मुद्रा राक्षसच नाटक आहे त्यामुळे तुम्हाला चाणक्य आणि राक्षस यांच्या भूमिका करायच्या आहेत, त्यांचा साज जो आहे तो तुम्हाला चढवायचा आहे, परंतु तुमची मनं जी आहेत, तुमची भाषा जी आहे, तुमची शरीर जी आहेत ती जर्मन आहेत, ते विसरू नका. कारण नाहीतर मी पाहिलेलं आहे बरेचदा की ज्या वेळेला एखादा परदेशीय माणूस आपण इंडियन असल्यासारखा वावरतो, अगदी एरवी सुद्धा पाहत असताना मला ते नाही आवडत, मला ते कुठेतरी इंग्रजीत ज्याला एपिंग म्हणतात तसं केल्यासारखं वाटतं. आणि मी त्यांना एकच सांगत होते की तुमच्या सेन्सिटिव्हिटी मध्ये चाणक्य काय आहे ते तुम्ही हुडकून घ्या. आता आपल्याकडचं असं एक वर्णन आहे की चाणक्य हा मुळी तांडव करतच येतो, कारण तो एकदा चिडला की पडद्याच्या मागे त्याचे पाय तांडवाच्या पद्धतीने हलत असतात. तर मी माझ्या जर्मन याला म्हटलं की ते तांडव बिंडव करण्याच्या भानगडीत पडू नको, ते फार ऑकवर्ड होईल, तो म्हणाला मला जमणारही नाहीये ते. परंतु तांडवाच्या पाठीमागची जी काही भावना आहे ती भावना मी माझ्या अभिनयातनं तुला देईन. आणि मला आठवत नाही तू पाहिलं असशील का, तिकडे ते कुठेही भारतीय होण्याचा प्रयत्न करत नाही, पण भारतीय गुरु शिष्य परंपरा म्हणजे काय त्यांच्याकडे नाही, की गुरु शिष्य परंपरा म्हणजे काय हे समजून घेणं आणि ते आपल्या पद्धतीने मांडणं, यातनं मला वाटतं कुठेतरी जी काही कृती आहे नाट्यकृती आहे त्याचा खरा कस बाहेर येतो. माझ्या मते पितृभक्तचाच म्हणणं जर म्हणायचं तर ते कुठेतरी अधिक सत्याकडे जाणार आहे.
1: आता तो पीटरबुर्गचा महाभारताचा तिकडचा तुम्ही 12 तासाचा प्रयोग त्याला साक्षीदार होता, इकडे त्याच्यावर ज्या चित्रपट आला होता त्यावेळी तुम्ही होता, त्याचं शिबिर इकडे कंडक्ट करण्यात तुमचा पुढाकार होता, तर पीटरबुर्गच्या दिग्दर्शनाचा आणि त्यांनी जे महाभारत सादर केलं ते आपल्या महाभारताहून किंवा आपल्या इतर नाटकातून पौराणिक कथातून आपल्या इकडे जे महाभारत रुजवलेलं आहे त्याच्यात कसा काय फरक तुम्हाला वाटला?
0: अजून पण मी पीटरबुर्गकडे पॅरिसला जे काही सगळ्या वर्तमानपत्रात लिहिलं जात आहे ते पाती कातरणं पाठवते. मी ज्या वेळेला पीटरबुर्गनी मला जवळजवळ 15 दिवस अगोदर त्यांचा पहिला प्रयोग होण्याच्या आधी बोलवलं होतं की एक भारतीय म्हणून तुला या नाटकाबद्दल काय वाटतं ते फक्त तू बस आणि मला सांग, किंवा नटांबद्दल तुला काही जर बोलायचं असेल तर ते तू मला सांग. त्याप्रमाणे मी अॅव्हेन्युला गेले होते. मी एक मात्र लक्षात घेऊन गेले होते की मी भारतीय आहे. मी लहानपणापासून महाभारत काय हे ऐकलंय वाचलंय, सतत आपण कर्णासारखा उदार वगैरे असं बोल

0: ऐकवत महाभारत आपल्यातला एक भाग आहे आणि मी सतत माझ्या मनाला बजावत होते की हे भारतीयांनी केलेलं महाभारत असणार नाही. हे एका अतिशय विद्वान, अतिशय मेहनती आणि ताकदवान अशा फ्रान्समध्ये राहणाऱ्या इंग्रजी दिग्दर्शकांनी जवळजवळ 19 देशातनं एकत्र आणलेल्या नटांना घेऊन उभं केलेलं महाभारत असणार आहे. आणि मला असं वाटतं तिकडे बसले असताना की ही माझी जबाबदारी आहे की ते काय म्हणतायत याच्यासाठी मी माझे कान आणि डोळे उघडे ठेवेन आणि माझ्या मनात जे काही संस्काराने उभे केलेली कृष्णाची वगैरे इमेजेस आहेत ती इमेजेस मी विसरता तर येणार नाही, परंतु ती कुठेतरी मागे ठेवेन. नाहीतर त्यांना काय म्हणायचंय याला मी मुळी वावच देणार नाही. हे करताना मला त्रास झाला, पण मी एकच सांगते की पहिल्या प्रथम मी अर्थात ते त्यांनी ह्याच्यात केलं होतं ना, स्टोन क्वारीमध्ये केलं होतं. त्या क्वारीमध्ये एक लहान मुलगा आला होता. महाभारतातला हा लहान मुलगा कुठचा? महाभारतात हा सुरू होतं त्याच वेळेला एक लहान मुलगा येतो, आपलं तोंड धुतो तिकडे आणि पाठीमागे एक ऋषी बसलेला आहे. त्यांनी समिधा पेटवलेल्या आहेत आणि ते अशा पद्धतीने केलं होतं की त्या सगळ्याचं प्रतिबिंब पुढे जो पाण्याचा ओहळ होतो त्या ओहळामध्ये होता आणि त्या सगळ्या स्पॅन मध्ये हा ऋषी बसलेला त्या अग्नी आणि अग्नीचं पाण्यात रूपांतर आणि अगदी पुढच्या बाजूला त्याच्यापासून जवळजवळ 100 फूट लांब हा मुलगा तोंड धुतोय. मी म्हटलं की हे वेगळं आहे आणि हे कुठंतरी एका संस्कृतीचं, भारतीय संस्कृतीचं नव्हे परंतु ज्याला आपण सिव्हिलायझेशन म्हणतो, त्या सिव्हिलायझेशनचं एक दृश्य माझ्यापुढे उभं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा सुरुवात केली त्यातले पहिले 4 जी वाक्य होती ती वाक्यच अशी होती की तो मुलाला बोलवतो आणि म्हणतो तुला लिहिता येतं का? तर तो म्हणतो नाही. तुमचं नाव काय? तो म्हणतो माझं नाव व्यास. तर तुम्ही काय लिहिताय? मी तुझी कहाणी लिहितोय. आता याच्यावरच मला एक असं वाटलं की हा काहीतरी आपल्या संस्कृतीमुळे आपल्या स्वतःच्या मनात उभी असलेली जी काही एक रूपरेषा आहे त्यापेक्षा कुठच्या तरी प्रचंड पातळीवर हे निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे 12 तास गेले ते 12 तास मी अक्षरशः लहान 5 वर्षाच्या मुलीसारखी झाले होते. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला कधी कळणार नाहीत त्या गोष्टी ते महाभारत पाहून माझ्या मनात येत होत्या. आणि म्हणून ज्या वेळेला पीटर ब्रुक इकडे आले तेव्हा माझी अशी अपेक्षा होती की आपल्या लोकांनाही आपल्या संस्कृतीची जी काही कुंपणं म्हणू शकू आपण त्याला, जी फार महत्वाची आहेत, परंतु बाहेरचा माणूस काहीतरी करतोय त्यासाठी जी काही एक जागा द्यायला हवी ती जागा ते देतील असं मला वाटलं होतं. पण फार थोडे लोक सोडले, तर तूही त्यांच्यावर अतिशय चांगलं लिहिलेलं आहेस, परंतु फार थोडे लोक सोडले तर सगळेजण हे आपल्याला आफ्रिकन भीष्म नाही पटत किंवा आपल्याला जपानी द्रोणाचार्य नाही पटत किंवा कुंती ती जर्मन ब्लॅक जर्मन होती ती नाही पटत, अशा पद्धतीनेच ते कुठेतरी अडकून गेले.
1: म्हणजे सुरुवातीपासून नकारात्मक भूमिका घेऊन.
0: आणि मला कुठेतरी असं वाटतं, म्हणूनच मी म्हटलं की संस्कृती ही अतिशय महत्वाची आहे, पण संस्कृती जेव्हा कुंपण होऊन बसते त्यावेळेला मग वाईट वाटत, खरोखर वाईट वाटत. आणि हे म्हणण्यात काहीच चूक नाही की आम्हाला हे पटत नाही, परंतु म्हणून ते वाईटच आहे, ते अतिशय हीन दर्जाचं आहे असं त्याचं समीकरण होऊ नये.
1: या निमित्तानं तुम्ही आंतरराष्ट्रीय रंगमंच आणि भारतीय रंगमंच याचा थोडक्यात आम्हाला परिचय करून दिला आणि तुमचे अनुभव सांगितलेत त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी.
2: ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांची आमच्या संग्रही असलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. पुन्हा भेटूया आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो ठीक 11 वाजता रामचरित मानस गान 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं सदाबहार आणि विविधांगी प्रसारण. थोडंसं इकडे लक्ष द्या. आज 8 तारखेला सकाळी 10 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 36 फूट 6 इंच, नदी इशारा पातळी 39 फूट आणि धोका पातळी 43 फूट, पाण्याखालचे बंधारे 60. श्रोते हो आता बाभ बोरकर यांची एक रचना ऐकूया. श्रीधर फडके यांचं संगीत आणि आवाज.

रामचरित मानस गान हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आज या कार्यक्रमाचा भाग 401. गायिका आहेत अनुराधा पौडवाल, रचना संत तुलसीदास यांची, संगीत आहे सतीश भाटिया यांचं.

रामचरित मानस गान हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. गायिका होत्या अनुराधा पौडवाल, रचना संत तुलसीदास यांची, संगीत होतं सतीश भाटिया यांचं. सकाळचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. हिंदी चित्रपट संगीत ऐकूया गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात.

श्रोता नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. दिल है कि मानता नहीं या चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात. आवाज अनुराधा पौडवाल यांचा, रचना फैज अनवर यांची आणि संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

श्रोते हो गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता प्यार किया तो डरना क्या या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा आवाज, सुधाकर शर्मा यांची रचना, हिमेश रेशमिया यांचं संगीत.

लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या आवाजातलं हे गीत होतं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं. बोल होते आनंद बक्षी यांचे, संगीत जतीन ललित यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर. सकाळचे 11:30 वाजलेत. श्रोते हो, आता परदेस या चित्रपटासाठी कुमार सानू यांचा आवाज, आनंद बक्षी यांची रचना आणि नदीम श्रवण यांचं संगीत.

श्रोते, होता कुछ कुछ होता है या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा आवाज, समीर यांची रचना, जतीन ललित यांचं संगीत.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
1: गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:41 आणि 50 सेकंद झाली आहेत. आता इब्राहिम अश्क यांची रचना, राजेश रोशन यांचं संगीत, उदित नारायण आणि चित्रा यांचा आवाज, चित्रपट कोई मिल गया.

गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता डुप्लिकेट या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा आवाज, जावेद अख्तर यांची रचना आणि अनुमलिक यांचं संगीत.

श्रोते हो, झूठ बोले कौवा काटे या चित्रपटासाठी हा आवाज होता उदित नारायण यांचा, रचना होती आनंद बक्षी यांची, संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. याबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय.

0: ऐकूया जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात. या वर्षीही त्याला अपवाद नाही. यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे. श्रोते हो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं आणि आज म्हणजे 8 जुलैला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले. या निमित्त वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा.

हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आणि 12 वाजता आमच्या सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोतेहो, दरम्यान आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या प्रसारणासाठी

भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेलीय. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेलीय. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेठ यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेठ म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, एक बहीण आणि एक कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये ही 15वी जनी.

सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे. आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते. ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे.

0: पण
1: नामयाची दासी जनी, ही जनी नामदेवांपेक्षा वयानं मोठी आहे, पण तिच्या जीवनात संत नामदेवांचा संपर्क आला हा तिच्या आयुष्यातला सौभाग्य योग होता, म्हणूनच ती म्हणते,
2: धन्य माय बाप नामदेव माझा, धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरीराया दाखविले, होते जगामध्ये निंद्य, ते त्वा जगात केले वंद्य।
1: नामदेव रायांनीच जनाबाईंना नाममंत्र आणि वत्सल भक्तीची दीक्षा दिली। तिच्या मनातल्या सूक्ष्म रूपातल्या आध्यात्मिक अंकुराला नामदेवांकडेच अनुकूल वातावरण लाभलं। नामदेवांच्या संगतीमध्येच तिला आध्यात्मिक अधिकार मिळाला, म्हणूनच ती सांगते त्यांच्या चरित्रातल्या सुद्धा घटना, या घटनांचं सविस्तर वर्णन ती करते। ती म्हणते,

बरीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी चला।

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्ययुगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेतायुगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्यकश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथ लीलाथ. गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव. कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव. कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी. अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध कामं ती करते आहे. आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर ओव्या म्हणते आहे दळण दळता दळता. बघा हा, वरवर बघताना अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाहीत. यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय. काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: आपल्या दैनंदिन जीवनाची अध्यात्माशी सांगड हे जनाबाईंच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: तर नरहरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.
0: आणि जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझा गाईना अनंता.

0: बघा, या भाव बळानं तिला अलौकात नेऊन सोडलंय। तिचे श्रम हे श्रम उरलेच नाहीत। पण एक परकरी पोर आहे, लहान आहे, कुणाशी बोलणार? आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपलं सुख दुःख कुणाशी शेअर करणार? तेव्हा ती म्हणते,
1: माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू, मती मंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी।

बघा, जनाबाईंनी रूढार्थानी प्रपंच केला नाही, पण प्रपंचातली सगळी नाती त्यांनी विठ्ठलामध्येच पाहिली. दळण कांडण असेल, धुणी भांडी असेल, गोऱ्या थापणं असेल, शेणानी घर सारवणं असेल, जनाबाईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे आणि देवाचं मानुषीकरण केलंय त्यांनी. म्हणून त्या म्हणतात, झाड लोट करी जनी केरभरी चक्रपाणी.

0: आणखी एक गमतीशीर प्रसंग जनाबाई त्यांच्या अभंगामध्ये नोंदवतात आणि अगदी ऐकता ऐकता सहज म्हणून आपल्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. जनाबाई म्हणतात, जनी डोईने गांजली, जनी डोईने गांजली, विठाबाई धावी आली. देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. केस विंचरुनी मोकळे केले, केस विंचरुनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाले. आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं.
1: एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावो निया आले, शीतल उदक घे घे बोले. आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोळी पाणी, आपुल्या हाते वेणी घाली, जनी म्हणे माया आली, जनी म्हणे माया आली.
0: किती उत्कट नाट्य हे. आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे. तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झाली आहे. ती म्हणते, देव खाते देव पिते, देवावरी मी निजते, देव

0: इतकंच काय तर एखाद्या प्रियकराप्रमाणे किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का।
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार, त्याचा योग्य पाहुणचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंतावते। पण ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा संग दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर तो आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलूनही येते। तिचा देव तरी कसा, रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला। मग जनीच त्याला उठवते, मंदिरात धाडते। एके रात्रीचे समयी देव आले लवलाही,

रात्रीचे समय देव आले लवलाही सुख शेज पहुडले जनी सवे गुजबोले गुजबोलता बोलता निद्रा आली अवचिता उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी।

असेल अशी कसं बहुपेढी आणि बहुआयामी नातं आहे बघा. एक प्रसंग असा आहे, रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पकवान्न रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे.

0: संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत. नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे. सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये. जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे. तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही. एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे.
1: एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, अवघी पायासी लागली देवे त्यावरी कृपा केली. मी बाहेरी कामासी गुंतले, मी बाहेरी कामासी गुंतले, देवे मजला विचारले. बाहेर आहे सव बोलती, देव मजला हटकती. हात धुवून जवळी गेले, हात धुवून जवळी गेले, कशी गे जनी, देव हसून बोले.
0: किती सुंदर भावदर्शन आहे. जनीचा क्षेम कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे. तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो. स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात. तिने रूढार्थाने संसार केला नाही, पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो. बाळ क्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते,
1: वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी, वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी, पायी पैंजण आणि वाळे, हाती नवनीताचे गोळे, धन्य यशोदा ते माय, दासी जनी वंदी पाय. घर हिंडते आकाशी, झाप घाली पिलापाशी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी, चित्त तिचे बाळापाशी.
0: बघा, एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते,

तिच्या या भक्तिभावातून अद्वैताकडे जाणारा हा प्रवास, तिची आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः तिच्या प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते। अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते बर का। आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे। कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय। निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे। पुढे जनी म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर। ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर। आणि मग म्हणतात, मागे मुक्ताई सुंदर। आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयानी सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना या भक्तीच्या वाटेवर थोडीशी शिस्त लावून पुढे आणण्यासाठी ती मागे आहे। चला तर ऐकूयात जनाबाईंचा अतिशय सुंदर अभंग।

एके दिवशीचा प्रसंग सांगतात. रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले. दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती. पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यांना पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठलाचा शेला आणि माळ हे जनीच्या झोपडीत सापडली. त्यावर एक अतिशय सुंदर असं पद आहे.

0: जनाबाईंना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली. पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतःकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णनं येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहितीये की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाहीये उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर देते, गेले असतील कुणाचं तरी दळण डळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीनी मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खरं सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजे जनाबाई आहेत. पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हा, खरं तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते. जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे.
0: बघा, ही चांगल्या अर्थाने असणारी बंडखोरी, स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत. म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते. ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी, नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेम देसी, आपुली म्हणोनी दासी जनी. बघा, 13व्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे. पण धाडस केवढं, साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते. हीच जनाबाई पुढे अतिशय तिखटाच्या शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुझ करीते नवसु, खंडेराया तुझ करीते नवसु, मरुदेर सासू खंडेराया, सासू मेल्यावर तुटेल असरा, मरुदेर सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, मरुदेर ननंद खंडेराया, जनी म्हणे खंडो अवघे मरुदे, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी. काय सुंदर रूपक वापरलंय. क्रोध, माया, द्वेष, मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पायापाशी. ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असंय. ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते, जणू काही

ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत. ती म्हणते, अहो सखी ये साजणी, ज्ञानाबाई हो हरणी, मज पाडसाची माय, भक्ती वत्साची ते गाय. इतकंच काय तर ती म्हणते, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू. प्रत्येक घटना जनाबाईंनी स्वबळावर अनुभवली आहे. संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं, तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवली आहे, योगाचीही अनुभूती दिली आहे. पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झाली आहे आणि म्हणून ती म्हणते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते,

0: जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकूर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा तिने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही, म्हणूनच अर्थगर्भी आहे.
0: आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचेच अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रेसी इथे अधोरेखित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्या.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती. गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता. गुणैहि उत्तमताम याति.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावंसं वाटतं, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही, पण याला अपवाद होता ते संत नामदेवरायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य असलेली ही संत जनाबाई.
2: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात, जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनोग नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे. उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे. प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे. केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे.

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं, संत सेना न्हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं. काळाला आव्हान देणारी अशी ही भक्ती मार्गी विरागिनी. श्री विठ्ठलावर जीवापाड प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्ती मार्गावर वाटचाल करत राहिली. आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई झाली. नामदेवांच्या परसदारातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली.

झाली. असं म्हणतात, गुरुची सावलीहून जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली. सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी, संत नामदेवांनी देह ठेवला पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर, आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून गेली. गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन झाले, जनीची जनाई झाली. चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया. आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस

चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया. आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया. जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल.

0: आताच आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं औचित्य साधून संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन होतं मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
0: बऱ्याच श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज यामध्ये आपण ऐकला जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचं, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन.
3: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
4: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
3: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

0: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
1: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार, मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको।
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।

0: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना. योग्यकर्ता मधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडे पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जेजे आणि केएम रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्या

याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्येही आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9,837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4,480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5,354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापुरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि
अमेरिके

युक्रेनच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत.

आहे असं ते म्हणाले. कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. मुंबई जेजे आणि केईएम रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. April 2024 ते January 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळ, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या 1 वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या

0: 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या एकूण 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला ठकवला आहे. त्यामुळे लवादाचा आदेश धुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकण नगर इथं बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे जाखडी वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आज शिकायत कम करेंगे और चंचल आपको शुक्रिया अदा करूंगी मैं अच्छे गाने सुनवाने के लिए.
2: तो भाई एक बड़ा सुंदर सा संदेश है. इसमें किसी हमारे विषय से जुड़ी बात नहीं है लेकिन यूं ही हमारी सखी ने लिखा है कि रेडियो की मधुर तरंगों पर जब शब्दों के फूल खिलते हैं चंचल जी प्यारी बातों से मन के आंगन में रंग मिलते हैं.
1: क्या बात.
2: मंदाकिनी जी की मुस्कान में अपनापन सा झलकता है.
1: अरे
2: उनकी मीठी आवाज सुनकर हर श्रोता का दिल महकता है. सखी सहेली केवल कार्यक्रम नहीं रिश्तों की एक सुंदर डोरी है. ज्ञान मनोरंजन का अपनापन जिसकी हर बात बड़ी ही प्यारी है. यूं ही गूंजती रहे ये आवाजें खुशियों का संदेश सुनाती रहे. चंचल जी और मंदाकिनी जी के संग सखी सहेली यूं ही मुस्कुराती रहे.
1: क्या बात है क्या बात है. यानी हमारी सखियों को हमारे सखाओं को हमारी मुस्कुराहट भी यहाँ से दिख जाती है ना.
2: ये जो सुनकर जो देखना होता है ना ये कई बार हम गानों में भी महसूस करते हैं कि किस तरह के जो भाव हैं और गायक जिस तरह से गाते हैं हम उसे पूरा महसूस कर पाते हैं. हम देख पाते हैं चाहे हमने वो चलचित्र ना देखा हो
1: बिल्कुल
2: वो भाव जिस तरह से चल रहे होंगे अपने दिमाग में एक चित्र हम बना लेते हैं.
1: बिल्कुल सही कहा आपने. और उद्घोषक जो खासतौर से जब प्रोग्राम प्रेजेंट करता है तो हमारी श्रोता एक पिक्चर बना के चलते हैं कि भाई चंचल जो है कैसी दिखती होंगी, चंचल लगती है कि नहीं, और मंदाकिनी जी कैसी लगती है, मुस्कुराकर बात कर रही है कि नहीं, उनकी एक पिक्चर चलती है और वो उसी हिसाब से सोचते भी, और हमें भी अच्छा लगता है जब हमारे श्रोता उस पिक्चर में हमारी सूरत

0: कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं आहे स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे स्वराली गायकवाड यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: रामकृष्ण हरी मित्रांनो, युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी स्वरदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखेन, बरवया बरवंटा घन मेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. अर्थात गरुड ध्वजधारी विठ्ठलाने कमरेला पितांबर नेसलाय. त्याचे सावळे मन मोहून टाकणारे रूप कधी पाहायला मिळेल? विठुरायाचे रूप दाटून आलेल्या काळ्या मेघांसारखेच सावळे आणि अत्यंत सुंदर. त्याच्या गळ्यातील वैजयंतीची माळ सौंदर्यात अधिकच भर घालते. ह्या दिव्य रूपाचे दर्शन घेण्याची ओढ मला लागलीय. तुकोबांनी विठ्ठलाला भेटण्याची तीव्र इच्छा या ओळींमध्ये अगदी सुंदररित्या गुंफलेली आहे. आज आपण सगळेच ह्याच मनस्थितीत आहोत, कारण आजपासून सुरू होतोय संस्कृती आणि मानवतेचा अनोखा संगम, अनोखा प्रवास, वारी. याच निमित्ताने आज आपण युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात वारी आणि संत साहित्याबाबत आजच्या युवकांचा दृष्टिकोन कसा आहे या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. मित्रांनो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावांमधून, खेड्यांमधून सुरू होऊन पंढरपूर येथे संपन्न होणारी एक सामुदायिक पदयात्राच. ही वारी आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते. आळंदीवरून ज्ञानदेवांच्या आणि देहूवरून तुकोबारायांच्या पादुका पालखीत विराजमान करून ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. अनेक संतांच्या पादुका दिंड्या या वारीत सहभागी होऊन एकत्रितपणे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी संप्रदायात लहान मोठा असा कोणताच भेदभाव नसतो, म्हणूनच सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारीत भक्तीने उधाणलेला हा वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागेतीरी वसलेल्या विठ्ठलाच्या चरणी शांत होतो. ही वारीची परंपरा शतकानुशतके अशीच प्रवाही आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर वारीची मुहूर्तमेढ 13व्या शतकाच्याही आधी रुजलेली आढळते. नंतर ह्या संत महंतांनी ही परंपरा, हा वारसा अविरतपणे चालू ठेवलाय. वारीला सोहळ्याचे रूप मिळाले ते 16व्या शतकात. तुकारामांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका पंढरपुरी नेण्याचे ठरवले. तेव्हापासून ही वारीची परंपरा अखंडित सुरू आहे. तुकोबांनी म्हणून ठेवलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे धन आहे, आणि ह्याच शस्त्राने आता समाज प्रबोधन करणे अधिक गरजेचे आहे. संत साहित्य हे दूरवर पसरलेल्या महासागरासारखंच व्यापून घेणारं आणि तितकंच खोलही. उंजळभर जरी साहित्य अभ्यासायचं झालं तरी आयुष्य वेचावं लागेल, हे मात्र खरं. मित्रांनो, आज 21व्या शतकात सुद्धा आपण संत साहित्याकडे तितक्याच आत्मीयतेने बघतो. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, भाषा वेगळी होती, तरीही आज जे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात तेच प्रश्न या संतांनाही त्या काळी पडलेच की, आणि त्यांना जी उत्तरं मिळाली ते ती आता आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला कळेल, उमजेल अशा भाषेत ही संत मंडळी आपल्याशी संवाद साधतात. हेच बघा ना, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजेच ज्याला हे संपूर्ण विश्व हेच आपले घर वाटते तो सर्वांशी एकरूप होतो. हेच तर संत साहित्याचं वैशिष्ट्य.

आहे. समतेचा संदेश, मानवतावादी दृष्टिकोन, समाज प्रबोधन, अध्यात्म आणि व्यवहार यातील समन्वय या संतांनी आपल्याला अगदी उत्तमरित्या सांगितलाय. परंतु हे सर्व साहित्य 13व्या 16व्या शतकातलंय, तरीही आजही आपल्याला ते तितकंच रिलेटेबल वाटतं. कारण आपल्याला समजेल अशा पद्धतीने कधी आदेश करत, कधी कान पिळत, कधी उपरोध करत या संतांनी त्यांचं म्हणणं आपल्याला समजावलंय. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात आजच्या युवकांना देखील हे साहित्य तितकंच मार्गदर्शक ठरतं. या साहित्यातून आजच्या प्रश्नांची अचूक उत्तरं कदाचित नाही मिळणार, पण ती शोधायचा मार्ग नक्कीच सापडेल. आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या वातावरणात ह्या जगात जगताना आपण रोजच अनेक चिंता, नैराश्य याला तोंड देत असतो. ह्या सगळ्या गराड्यात आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणं हे अधिक गरजेचं आहे. संतांचे अभंग, त्यांच्या रचना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला देतात. त्याने तणावाचं ओझं नाही कमी होणार, पण ते झेलण्याची ताकद मात्र नक्कीच येते. रामदास स्वामींनी सांगितलं आहेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. यश जर हवे असेल तर कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या जगात टिकून राहणं अधिक महत्वाचं आहे. त्यासाठी संत साहित्य नक्कीच प्रेरणादायी ठरतं. नुसतंच संतांचं साहित्य नाही, तर ह्या सगळ्या संतांचं आयुष्य, त्यांनी केलेल्या पंढरपूरच्या वाऱ्या, त्यांचे जीवनानुभव, हे सगळंच आपल्याला खूप काही शिकवून जातं. वारी कायमच प्रत्येकाला जीवनानुभव देऊन संस्कारांनी समृद्ध करते. वारकरी परंपरा किंवा वारकरी संप्रदाय हा समता, भक्ती, शिस्त, सेवा, बंधुभाव या मूल्यांच्या आधारावर विस्तारलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे इथे सर्वजण एकमेकांचे माऊली होतात. जातपात, धर्मभेद, पद, संपत्ती, वर्ण ह्यासारख्या दुय्यम गोष्टींना बाजूला सारून समोरच्याकडे माणूस म्हणून बघतात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारी ही मी पासून आपण होण्यापर्यंतचा प्रवास आहे. समाजाला जर प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त महत्वाचं आहे. आज स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यासाठी आधी या गराड्यात टिकून राहणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी चिकाटी आणि ध्येयनिष्ठा हेच केंद्रबिंदू. सातत्य ह्या साऱ्याचा पाया आहे. जसं ऊन, वारा, पाऊस ह्याला न जुमानता त्याचा आनंद घेत घेत वारकरी विठ्ठलाला भेटण्याच्या ध्येयानं पंढरपूरकडे चालतात, अगदी तसंच आपणही संकटांचं वादळ झेलून यशाची पंढरी गाठायचा प्रयत्न दररोज करत असतो. ते म्हणतात ना, यश हे एकट्याचं कधीही नसतं, त्यामागे अनेक हातांचे कष्ट असतात. तसंच वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक जण दिवस रात्र एक करतात. वारकऱ्यांची व्यवस्था, अन्नपाणी, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला ते धडपड करत असतात. तेव्हाही कोणताच भेदभाव होत नाही बरं का. प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने निस्वार्थपणे सेवा पुरवली जाते. आणि वारकरी देखील कोणतीही तक्रार न करता त्याचा मनमुराद आनंद घेतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सेवा हीच खरी भक्ती आहे. ह्या तत्वावर संपूर्ण वारी आनंदात पार पडते. वारी ही पायांची नव्हे तर विचारांची यात्रा आहे. आयुष्यातील हरवलेला समतोल शोधण्यासाठी वारी अधिक आवश्यक ठरते. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात तरुणाई अनेक आव्हानांना सामोरी जाते.
करिअर

शरीराची धडपड आहे, मानसिक ताण आहे, एकाकीपणा, सोशल मीडियाचे आभासी जग आणि मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, या पार्श्वभूमीवर वारी तरुणांना आयुष्याचा खरा अर्थ शिकवणारी एक संस्कार यात्राच ठरते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. आज तंत्रज्ञानामुळे आपण सगळेच एकमेकांच्या खूप जवळ आलोय. सोशल मीडियामुळे नकळतपणे आपण जोडले गेलोय. अनेक तरुण मुलं वारीतील अनुभव, अभंग, कीर्तन, सांस्कृतिक परंपरा समाज माध्यमांच्या आधाराने सर्वदूर पसरवतात. त्यामुळे वारीचा संदेश अधिक मोठ्या आणि व्यापक पातळीवर पोहोचलेला आहे. अनेक तरुण मंडळी वारीत सेवा कार्य करतात, वैद्यकीय मदत देतात, स्वच्छता मोहिमा राबवतात, तसंच अभंग कीर्तनाद्वारे संत विचारांचा प्रसार करतात. या साऱ्यामुळे वारीची परंपरा नव्या पिढीपर्यंत अगदी प्रभावीपणे पोहोचते. यातच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तरुण फोटोग्राफर्सचा. वारीचे वारकऱ्यांचे फोटोग्राफ्स, ड्रोनच्या सहाय्याने केलेले व्हिडिओ शूटिंग्स, यामुळे वारीचं महात्म्य, तिचं सौंदर्य, तिचे ॲस्थेटिक्स अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. वारी ही प्रत्येकालाच नेतृत्व, शिस्त, सामूहिक आयुष्याचे धडे देते. हजारो लोकांसोबत चालताना वेळेचे नियोजन, जबाबदारीची जाणीव, सहकार्य, संयम या गुणांचा विकास होतो. मॅनेजमेंट स्किल्स सारख्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात वारीत अनुभवता येतात. आधुनिकतेची कास धरतानाच संतांच्या विचारांशी नाळ जोडणारी तरुणाई महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची खरी वारसदार ठरते. मित्रांनो, वारी ही वैष्णवांचा मेळा म्हणून ओळखली जाते. ह्याला दुजोरा देतात त्या वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, जे वारकऱ्यांसाठी दिवस रात्र काम करतात. जागोजागी पाण्याची उपलब्धता, चहा नाश्त्याची सोय, वैद्यकीय सेवा, पोलीस फोर्स या सगळ्यांमुळेच वारी जितकी आध्यात्मिक होते तितकीच शिस्तबद्ध आणि प्रगतशील देखील बनते. अनेक तास सतत चालल्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते. पूर्वीच्या काळी काशाची किंवा तांब्याची वाटी भांडी पायांवर घासून उष्णता कमी केली जायची. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या सोयीचा उपभोग वारकऱ्यांना वारीत अगदी सहजरित्या घेता येतो. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच आजच्या काळातील तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल फोन्स याचा योग्य आणि पुरेसा वापरही करता येतोच की. आता पूर्वीच्या काळी मोबाईल फोन्स नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क नसायचा. सगळ्या पालख्या, दिंड्या आपापल्या मार्गानं पुढे निघायच्या, परंतु कोण कुठपर्यंत आला आहे, कुठे काही अडचण आली आहे का हे कधीच समजायचं नाही. पण आज मोबाईल फोन्समुळे पहिल्या पालखी दिंडी प्रमुखापासून ते अगदी शेवटच्या दिंडी प्रमुखापर्यंत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. ह्यात काही वेळेस वॉकी टॉकीचाही वापर केला जातो. कुठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर लगेच वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवता येते. त्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तिथे उपस्थित असते, ॲम्ब्युलन्स असते. ह्या साऱ्याची उत्तम सोय वारीत हल्ली केली जाते. हे सगळं सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी कार्यरत असते. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या पोलिसांवरती आहे. या सगळ्यांच्या कष्टांमुळेच वारी निर्विघ्नपणे पार पडते. मित्रांनो, मी बोलता बोलता संत साहित्याचा उल्लेख केला होता. ते साहित्य लिहिलं गेलं होतं 13व्या 16व्या शतकात. आज आपण जसं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवतो तसं त्या काळात करणं अशक्यच. पण जसं जमेल तसं त्या काळातील संतांनी, लोकांनी हे साहित्य, ह्या रचना, हे अभंग, ओव्या जतन करून ठेवल्या आहेत. काही साहित्य लिखित स्वरूपात आहे तर काही रचना

रचना, श्लोक, अभंग पिढ्यानपिढ्या मौखिक पद्धतीने म्हणजेच ओरल ट्रेडिशनने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आजही हे सगळं साहित्य आपण वाचू शकतो, समजून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. हे साहित्य आता आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. एवढंच नाही तर हे सगळं साहित्य ई बुक्स, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट अशा समाज माध्यमांद्वारे जगभरात नवीन पिढीपर्यंत पोहोचतंय. संत विचारांचा प्रसार आणि प्रचार याला तंत्रज्ञानाची खूप चांगली जोड मिळाली. तंत्रज्ञान आपल्याला वेग देतं तर संत साहित्य योग्य दिशा देतं. यांचा समन्वय म्हणजेच डिजिटल युगातील संत साहित्य. मित्रांनो, वारी ही केवळ वारकरी संप्रदायातील लोकांचा मेळावा नसून संपूर्ण मानवजातीने एकत्र येऊन साजरा केला जाणारा अध्यात्माचा सोहळा आहे. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे, ज्याला सेवा करायची इच्छा आहे, त्या सर्वांना वारी तिच्यात सामावून घेते. शेकडो वर्षांपासून समता, बंधुत्व, सेवा, मानवता या मूल्यांचा प्रसार वारीतून केला जातो. यातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो. पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत हे संस्कार, ही शिकवण, ही मूल्य, हे सगळं पोहोचवायची एक सामाजिक जबाबदारी, एक बांधिलकी आपल्या सगळ्यांवरच आहे. आणि ह्या संस्कारांची गरज आजच्या युवकांना, आजच्या पिढीला अधिक आहे हे आपण सगळेच जाणतो. मित्रांनो, वारी ही फक्त धार्मिक परंपरा नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. ही अखंडित चालणारी वारीची परंपरा तेव्हाही चालू होती जेव्हा हे संपूर्ण जग बंद पडायला आलं होतं, अर्थात कोविडच्या वेळेस. त्या वेळेसची परिस्थिती आपण सगळेच जाणतो. जमावबंदीचे नियम पाळून शासनाच्या मदतीने पायी नाही तर बसमधून वारी निघाली होती. त्यावर्षी देखील ज्ञानोबा, तुकोबांच्या आणि इतर सर्व संतांच्या पादुका पंढरपुरी पांडुरंगाला भेटायला गेल्याच. सर्व संकटांवर मात करून त्यावर्षी देखील वारी निर्विघ्नपणे पार पडली. अखेर भक्ताला त्याच्या देवाला भेटण्यापासून नियती देखील रोखू शकत नाही याचा साक्षात्कार आपल्या सगळ्यांनाच झाला. ते म्हणतात ते अगदी खरंय, वाट दावी तया न लगे रुसावे, वाट दावी तया न लगे रुसावे, अतत्याई जीवे नाश पावे. जो योग्य वाट दाखवतो त्यावर कधीही चिडू नये, रागवू नये, कारण जो चुकीच्या मार्गाने जातो त्याचा नाशच होतो. संतांचं साहित्य देखील असंच आहे, धार्मिक आणि तत्वज्ञान जपणारं, एथिकल, फिलॉसॉफिकल आणि तितकंच प्रॅक्टिकल सुद्धा. निंब दिला रोग तुटाया अंतरी, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळीता वरी अंतचरे. निंबासारखं कडू औषध रोग जावा म्हणून आहे, ते वरवर चोळू नका कारण त्रास आतमध्ये आहे. संतांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन आत्मसात करायला जरी अवघड असलं तरीही अनेक मानसिक आजारांवरचा तो एक रामबाण उपाय आहे. संतांचं साहित्य वाचून, त्याचा अभ्यास करून हाती काहीच येणार नाही, पण जोवर त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार आपण आत्मसात करत नाही, त्यावर चिंतन मनन होणार नाही, जोवर ते विचार आपल्या डोक्यात आणि मनात रुजणार नाहीत, तोवर त्या संस्कारांची, त्या विचारांची नव्याने पालवी देखील फुटणार नाही. त्यामुळे ही जबाबदारी, हे कर्तव्य आता आपलंच आहे. मित्रांनो, वारीत आपण फक्त पंढरपूरकडे प्रवास करत नसतो तर आपला स्वतःचाही एक वेगळा स्वतंत्र प्रवास चालू असतो. वारीतून मिळणाऱ्या संस्कारांची शेदोरी आपल्या सोबत असते, अनुभव गाठीला असतात.
ज्यातून आपल्याला

आयुष्याकडे बघण्याचा वेगळा आणि नवीन दृष्टिकोन मिळतो. वारीची परंपरा काळानुसार बदलली नाही, तर ती प्रत्येक पिढीत नव्याने फुलत राहिली. संतांचे शब्द हे केवळ श्लोक, अभंग नसून आपल्या आयुष्याला दिशा देणारे अमृत आहे. या विचारांचा वारसा सर्वांनी जपावा आणि माणुसकीची ही दिंडी अखंड पुढे चालत राहावी, हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

तर मित्रांनो, युववाणीच्या आजच्या भागातून मी स्वरदा तुमचा निरोप घेते. तत्पूर्वी एक आठवण, युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे युववाणी एअर पुणे ॲट द रेट

रामदास कामत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, वरात या चित्रपटातलं मादा देवकाते यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार बाळ पळसुले. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
1: आम्ही चर्चा करतो.
2: आम्ही गप्पाही मारतो.
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आग्रहात.

0: राजा शिवछत्रपती या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत पंडित भीमसेन जोशी आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. संगीत वसंत देसाई यांचं होतं. या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आलं. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: राष्ट्रदेह नमस्कार क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी आणि टी ट्वेंटी मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता उपांत्यपूर्व फेरीच्या म्हणजे राऊंड ऑफ 8 टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. या स्पर्धेनं अनेक धक्कादायक निकाल दिले आहेत. ब्राझील, नेदरलँड्स, क्रोएशिया, पोर्तुगाल आणि जर्मनीसारखे

0: आराध्य संघ स्पर्धेबाहेर पडलेत, तर नॉर्वे, केप वर्डे आणि डी आर कॉंगो सारख्या संघांनी लक्ष वेधलंय. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडाविश्वच्या व्यासपीठावर आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूरचे फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे सर. वणिरे सर, तुमचं क्रीडाविश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार
0: वणिरे सर. फिफा विश्वचषक स्पर्धा प्रथमच यावर्षी 48 संघांसह खेळवण्यात आली आहे. सुरुवातीला या नव्या स्वरूपावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र स्पर्धा जसजशी पुढे सरकली तसतशी ती अधिक रंगतदार झाली आहे. याबाबत तुमचं काय मत आहे?
1: साधारणपणे 1954 सालापासून ते 2022 सालापर्यंत जर विचार केला तर विश्वचषक स्पर्धेमध्ये 16, 24 आणि 32 संघ सहभागी होत होते आणि या स्पर्धेमध्ये 48 संघ सहभागी झालेले आहेत. यावर बरीच टीका पण झालेली होती की सुरुवातीचे सामने रंगतदार होणार नाहीत वगैरे अशी चर्चा झालेली होती. परंतु फिफाशी संलग्न असलेल्या देशांची आपण आकडेवारी जर पाहिली तर ती साधारणपणे 211 आहे आणि 211 पैकी 48 संघ जर स्पर्धेमध्ये खेळत असतील तर त्याचं प्रमाण फक्त 25% इतकंच आहे. आणि म्हणून 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे चांगलंच झालेलं आहे असं मला वाटतं. याचा फायदा झालेला आहे कारण अनेक चांगले संघ पात्रता फेरीतच बाद व्हायचे, त्यांना खेळायला या स्पर्धेमुळे मिळायला लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, ओशिनिया खंडांना या 48 संघांच्या सहभागामुळे अधिक जागा मिळाल्या. यापूर्वी फक्त युरोप खंडातले संघ जास्त असायचे, परंतु आता इतर खंडातले सुद्धा देशांना त्यामध्ये प्रतिनिधित्व जास्त प्रमाणात मिळालं.
0: बरोबर.
1: फिफाचं प्रत्यक्षात असं मत आहे की अधिकाधिक देश या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे फुटबॉलची लोकप्रियता त्याचबरोबर गुंतवणूक वाढणार आहे. ज्यादा सामने झाल्याने प्रेक्षक, प्रसारण हक्क, प्रायोजक, तिकीट विक्री यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तसेच भारत आणि चीन सारख्या मोठ्या लोकसंख्येचे देश त्याचबरोबर आफ्रिकेतील अनेक देश या ठिकाणी फुटबॉलचा विस्तार होण्यास मदत होणार आहे. म्हणून मला असं वाटतंय की 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे फारच चांगलं झालेलं आहे.
0: वणिरे सर, ब्राझील सारखा संघ जो 5 वेळा विश्वविजेता संघ, हा संघ उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर पडलेला आहे, या धक्कादायक निकालाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
1: ब्राझीलकडे जरी सर्वोत्तम प्रतिभा असली तरी सुद्धा सध्याच्या फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये बचाव सामन्याचं नियोजन, मिळालेल्या संधींचा फायदा घेणे, प्रत्येक मॅचला आखली जाणारी रणनीती याचा वापर करणं आवश्यक आहे आणि या बाबी ब्राझीलच्या संघात यावेळी दिसून आले नाही. त्यांच्या बचाव फळीमध्ये प्रचंड ढिलाई दिसून आली. त्यांनी नेहमीची आक्रमक शैली वापरली नाही. काल नॉर्वे बरोबर झालेल्या सामन्यामध्ये हालांडनं डी रेषेच्या बाहेरून जोरदार फटका मारला, परंतु त्या ब्राझीलचा बचाव फळीतील खेळाडू पाहत उभारलेला, त्यानं हालांडला रिकाम सोडलं आणि गोलकीपरनं सुद्धा ती गोलपोस्ट कव्हर केला नव्हता. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आक्रमक रणनीती ब्राझीलने या स्पर्धेमध्ये आखली नाही, त्याचा फटका या संघाला बसला.
0: तुम्ही आत्ताच नॉर्वेचा उल्लेख केला. नॉर्वेनं प्रथमच विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, या संघाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
1: स्पर्धेला सुरुवात होत असताना नॉर्वेला या स्पर्धेचा डार्क हॉर्स म्हणून गणना केली गेली होती. त्यांनी मोठमोठ्या संघांना धक्का दिला आणि त्यामुळं या संघाचं नाव यापुढील विश्वचषकामध्ये किंवा इतर कोणत्याही स्पर्धेमध्ये आदरानं घेतलं जाईल. त्यांना कोणतीही टीम कमी लेखणार नाही आणि याचं कारण म्हणजे या संघाचं वैशिष्ट्य, त्यांची असणारी संघ भावना, त्यांचा असणारा शिस्तबद्ध खेळ, वेगवान आक्रमणे आणि सर्वात महत्वाचं युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल, या सर्व बाबींमध्ये नॉर्वेनं आघाडी घेतली आणि त्यामुळे नॉर्वेनं केलेली ही कामगिरी नावाजण्यासारखीच आहे. ही त्यांची कामगिरी भविष्यात नॉर्वेच्या फुटबॉलला निश्चितपणे विकासाच्या टप्प्यावर नेऊन ठेवणारी आहे.
0: बरोबर. वरिणे सर, जेव्हा जेव्हा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा येते तेव्हा तेव्हा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणजे गोट, मराठीत म्हणायचं झालं तर सार्वकालिक सर्वोत्तम खेळाडू कोण, ही चर्चा तुफान रंगत असते. सध्या तरी लिओनल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि किलियन एम्बाप्पे यांच्यामध्ये खूप चुरशीची झुंज सुरू आहे. तुमच्या मते सर्वोत्तम खेळाडू कोण?
1: आपण उल्लेख केला त्याप्रमाणे लिओनल मेस्सी, रोनाल्डो, एम्बाप्पे यापैकी सर्वोत्तम कोण असं जर विचारलं तर त्याचं उत्तर देणं हे थोडंसं कठीण आहे. कारण हे तिन्ही खेळाडू त्यांच्या त्यांच्या जागेला सर्वोत्तम आहेत. आतापर्यंत मेस्सीने बेस्ट प्लेअर ऑफ द इयर 8 वेळा पुरस्कार घेतलेला आहे.

0: रोनाल्डोने 5 वेळा हा पुरस्कार घेतलेला आहे, परंतु एम्बापेने मात्र अजून तो हा पुरस्कार एकदाही जिंकलेला नाही. म्हणून काही या तीन खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही. रोनाल्डोचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं फिटनेस, त्याचं सातत्य, महत्वाच्या मॅच मध्ये त्याची गोल करण्याची कला. मेस्सीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं अचूक फिनिशिंग, बेस्ट ड्रिबलिंग आणि बेस्ट पासिंग. तो प्लेमेकर म्हणून ओळखला जातो, तो संपूर्ण टीम स्वतः खेळवतो. आणि एम्बापेचा विचार करायचं झालं तर एम्बापे सारखा जलद खेळ करणारा अटॅकिंग प्लेअर, तो बेस्ट फिनिशर सुद्धा आहे, तो बेस्ट पास देणारा पण आहे आणि संघ भावना राखणाराही आहे. अशी या तिन्ही खेळाडूंची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे तिघांमध्ये तुलना करणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. तरी माझं वैयक्तिक मत विचाराल तर थोडासा मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो.
1: बरोबर, मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो. वणिरे सर, हे तुमचं मत खूप छान आहे आणि आपण पुढे जाऊया मुलाखतीच्या मध्ये. यंदाच्या विश्वचषकाची अंतिम फेरी कोणते दोन बलाढ्य संघ रंगणार, ही सुद्धा चर्चा तितक्याच पद्धतीनं रंगते. तुमचं मत याविषयी काय आहे?
0: विश्वचषक स्पर्धा सुरू होत असताना बऱ्याच संघांचं नाव घेतलं जायचं की हा संघ विश्वचषक जिंकणार, परंतु भले संघ या स्पर्धेतून आता बाद झालेले आज सकाळपर्यंत तरी दिसलेले आहेत. पोर्तुगाल फायनलला येणार असं म्हणत होते, पण तोही संघ बाहेर पडलेला आहे. आता पुढच्या ज्या उपांत्य पूर्व फेरीतील लढती होणार आहेत त्यामध्ये फ्रान्स आणि मोरोक्कोची मॅच होणार आहे, स्पेन आणि बेल्जियमची होणार आहे, नॉर्वे आणि इंग्लंडची होणार आहे आणि अजून स्वित्झर्लंडच्या 4 संघांमध्ये अजून सामने व्हायचे आहेत. आता या सर्व ड्रॉजचा जर विचार केला तर फ्रान्स आणि बेल्जियमची मॅच पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मी पसंती बेल्जियमला देणार आहे, स्पेनला देणार नाही. त्यानंतर अर्जेंटिना आणि नॉर्वेची मॅच पडण्याची शक्यता आहे असं मला वाटतं, कारण नॉर्वे हा डार्क हॉर्स म्हणून या स्पर्धेत आलेला आहे. इंग्लंडला त्यांनी एखाद्या वेळा पराभूत आणि अर्जेंटिना हा फायनल पर्यंत जाण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. त्यामुळे अंतिम 4 संघ कोणते येतील हे आत्ताच सांगणं म्हणजे चुकीचं ठरेल. तरीही जगातील सर्व फुटबॉल प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यामध्ये फायनल झाली पाहिजे.
1: वणिरे सर, आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता या विश्वचषकात गोल्डन बूट हा जो एक प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो, या पुरस्कारासाठी कोण प्रमुख दावेदार आहे असं तुम्हाला वाटतं?
0: आता गोल्डन बूटच्या पुरस्कारासाठी सद्यस्थिती पाहिली तर एम्बापे, मेस्सी आणि नॉर्वेचा हालांड
1: बरोबर
0: हे 3 खेळाडू प्रत्येकी 7 गोल करून प्रथम स्थानी आहेत आणि त्यांच्यानंतर इंग्लंडचा हॅरी केन हा 6 गोल करून द्वितीय स्थानावर आहे. आता जिंकत गेलेल्या संघांचा विचार केला तर या 4ही खेळाडूंचे संघ अजून स्पर्धेमध्ये जिवंत आहेत.
1: बरोबर,
0: आणि त्यामुळे या 4 संघापैकी जो संघ शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत खेळत जाईल आणि या 4 खेळाडूंपैकी जो खेळाडू गोल करेल त्याला गोल्डन बूटचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.
1: वणिरे सर, स्पर्धेतून संघ बाहेर पडल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. नेमार, लुका मोड्रीच आणि आता त्याच्यात भर पडली आहे ती ख्रिस्तियानो रोनाल्डोची, या तिघांच्या कारकिर्दीकडे तुम्ही कसं पाहता?
0: नेमार आणि लुका मॉड्रिच त्याचबरोबर रोनाल्डो यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे, परंतु हे तीनही खेळाडू यांची अनुपस्थिती नेहमीच त्यांच्या संघांना जाणवणार आहे, कारण हे तिन्ही खेळाडू आक्रमक खेळाडू होते. त्यांचं ड्रिबल जे होतं ते अतिशय वेगवान होतं आणि गोल करण्याची जी अॅक्युरेसी आहे ती त्यांची अगदी परफेक्ट होती. त्यांच्यामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची ताकद होती आणि ते सर्व गुण नेमारचे पण होते. तो सर्वोत्तम मध्यरक्षक, अचूक पास देण्याचे त्याचं कौशल्य होतं, त्याची गती नियंत्रित करत होता आणि अशा पद्धतीचं त्याचंही वैशिष्ट्य होतं. आणि मॉड्रिकचं जर विचार करायचं झालं तर त्याच्याकडे लीडरशिप प्रचंड चांगली होती आणि म्हणून या तिघांचीही कारकीर्द अभ्यास म्हणून नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल.
1: बरोबर. वणिरे सर, आपण या विश्वचषकामध्ये आढावा घेतला तर केप वर्दे आणि डॉमिनिक रिपब्लिक कॉंगो यासारखे अतिशय छोटे देश होते, म्हणजे लोकसंख्या, आकारमान यांच्या मानानं या देशांनी सुद्धा लक्ष वेधलंय, त्यांचं तुम्ही कशा रीतीनं विश्लेषण कराल?
0: केप वर्दे आणि डीआर कॉंगो सारखे जे लहान लहान देश होते या देशांनी या विश्वचषक स्पर्धेमध्ये निश्चितच कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. हे दोन्ही देशांची नावं आपल्याला कुणाला माहीत पण नसतील अशा पद्धतीचे हे 2 देश होते, परंतु त्यांनी अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेत केली. परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की संघाची कामगिरी ही त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून नसते.
1: बरोबर.
0: त्यामध्ये असणारी जिद्द,

0: साठी कठोर परिश्रम आणि संघ बांधणीसाठी आवश्यक असणारे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं आहे. या दोन्ही संघामध्ये एकही स्टार खेळाडू नव्हता, तरीही या दोन्ही संघांनी एक संघ म्हणून खेळ केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना मोठ्या संघांना हरवता आलेलं आहे आणि हे या संघांनी दाखवून दिलेलं आहे.
1: आपण लोकसंख्या हा विषय काढला आणि आपण पाहिलं तर या दोन देशांची म्हणजे DR कॉंगो आणि केप वर्दे यांची लोकसंख्या 5 लाख सुद्धा नाही, पण या फिफा विश्वचषकाच्या नकाशावर 1.5 अब्ज ही लोकसंख्या असलेला भारत चीन सारखे देश नाहीत, तर काय कारण असेल?
0: लोकसंख्येवर संघाची कामगिरी अवलंबून नसते, त्यासाठी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं असतं. आता 150 कोटीची लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारताचं भारतामध्ये फक्त खेळाडू तयार करून चालणार नाही, तर त्यासाठी आवश्यक असणारी जी यंत्रणा आहे ती मजबूत करावी लागेल.
1: बरोबर.
0: एक तर दर्जेदार प्रशिक्षक आपल्या संघांना लाभले पाहिजेत किंवा बाहेरच्या देशातले प्रशिक्षक या ठिकाणी नेमले पाहिजेत. देशात ठिकठिकाणी अकॅडमी स्थापन केल्या पाहिजेत. सर्वप्रथम पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. देशांतर्गत स्पर्धांचा दर्जा जो आहे तो सुधारणा झाल्या पाहिजेत. खेळाडूला वयाच्या 10व्या वर्षापासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळाले पाहिजेत. म्हणजे काय, तर ज्या अकॅडमी देशामध्ये स्थापन कराव्या असं मी म्हटलं, त्या अकॅडमीमधून वयाच्या 10व्या वर्षापासून खेळाडू दत्तक घेतले पाहिजेत आणि वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांना जास्तीत जास्त बाहेरच्या देशातील संघांबरोबर खेळायला मिळालं पाहिजे. जेव्हा ते 10व्या वर्षी अशा पद्धतीचे सराव सामने बाहेरच्या देशात जाऊन खेळतील तेव्हा ते वयाच्या 16, 17, 18व्या वर्षी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीनं करू शकतील. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धा ज्या आहेत त्या अधिक पारदर्शक झाल्या पाहिजेत आणि त्यामधून प्रतिभा शोधणं गरजेचं आहे, तर आपल्या देशांना विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळू शकेल.
1: बरोबर. वणिरे सर, तुम्ही आता फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला या एकंदर स्पर्धेची वाटचाल याचं आणि भारताला पुढे जाण्यासाठी कसली आवश्यकता आहे याचं अतिशय उत्तम विश्लेषण केलं. वणिरे सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी ही चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी. यानंतर आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करणार आहोत. मुंबई क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणाऱ्या परंपरेत T20 मुंबई लीगनं नव्या प्रतिभेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या T20 मुंबई लीग स्पर्धेत पुरुष गटात मराठा रॉयल्स तर महिला गटात सोबो मुंबई फाल्कन्स यांनी विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेचा आढावा तसेच भारतीय क्रिकेटचं वर्तमान आणि भविष्यातील दिशा याविषयी मुंबईचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि BCCIचे Level 3 प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दहाड सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर
2: नमस्कार.
1: दहाड सर, नुकतीच पार पडलेली T20 मुंबई लीग स्पर्धा ही तुम्ही कशी पाहता? एकूण या स्पर्धेबाबत तुमचं काय मत आहे?
2: मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली ही T20 स्पर्धा माझ्या दृष्टीने ही मुंबई क्रिकेटसाठी निश्चितच गेम चेंजर किंवा ज्याला आपण म्हणतो की मुंबई क्रिकेटला नवीन कलाटणी देणारी नक्कीच ठरणार. आणि ह्या स्पर्धेमध्ये केवळ नव्या उदयून खेळाडूंना संधी मिळाली

वंचित होती T20 क्रिकेट पासून, की जिथे तर त्याच्यामुळे एक जो अत्यंत महत्वाचा जो एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता मुंबई क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जवळ जाण्याकरता, तर तो प्लॅटफॉर्म पूर्णपणे मिळालेला आहे. आणि दुसरा विशेष म्हणजे की अगदी म्हणजे जर महिला क्रिकेटमध्ये बघितलं तर 13 वर्षाच्या मुलीने सुद्धा T20 मध्ये पदार्पण केलं आणि त्याचप्रमाणे 32 वर्षाची सुद्धा खेळाडू खेळली. ही जी काय एक रेंज मिळालेली आहे गुणवत्तेची, जी आपण एकदा आपल्याला IPL मध्ये पाहायला मिळाली की कुठे 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी पण खेळला आणि जिथे यु नो 42 वर्षाच्या प्रवीण तांबेने सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स केला होता IPL मध्ये. मला असं वाटतं की ही जी रेंज आहे ही रेंज गुणवत्तेला वाव देणारी अत्यंत

0: उदयाला येणार आहे की जे म्हणजे नुसतं केवळ महिला क्रिकेटपटूंनाच नाही तर अख्ख्या भारतातल्या तरुण महिला खेळाडूंसाठी ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट असणार आहे.
1: बरोबर. खडूस वृत्ती ही मुंबई क्रिकेटची खरी ओळख असते. सध्याच्या क्रिकेटकडे पाहता मुंबईमध्ये ही खडूस वृत्ती खरंच अस्तित्वात आहे का, याविषयी काय सांगाल?
0: खरं सांगायचं म्हणजे इथे माझं थोडं परखड मत आहे की आता खडूस वृत्ती फारशी पाहायला मिळणार नाही आणि मुंबईची जी खडूस वृत्ती आहे ती सुद्धा दिवसेंदिवस थोडीशी कमी होणारच. आणि त्याचं कारण मुंबई क्रिकेटर असं नाहीये, त्याचं कारण आहे की दोन विरोधाभास असलेले क्रिकेटचे फॉर्मॅट. एकीकडे आपण चार दिवसाची कसोटी सामने, पाच दिवसाचे कसोटी सामने खेळायची इच्छा ठेवतो की जिकडे अपेक्षा आहे की फलंदाजांनी खूप छान चिवटपणे खडूस वृत्तीने फलंदाजी करावी, विकेट न घालवता रन जमवावे, ते पण चार पाच दिवसाच्या अंतराळात. आणि दुसरीकडे असा खेळ आहे की जिकडे फारसा विचार न करता केवळ चेंडू बघायचा आणि तो चौफेर फटकेबाजी करून वेगात धावा गोळा करायचा. त्यामुळे हे असे दोन विरोधाभास असल्यामुळे ती खडूस वृत्ती मुंबईची कितपत जपली जाईल मला खरोखर शंका आहे. आणि जिद्द आणि लढाऊपणा जरी असला तरी एवढ्या विरोधाभासामुळे आणि विशेष करून दुसरे राज्य सुद्धा इतके अप्रतिम त्यांच्या त्यांच्या क्रिकेटच्या अकॅडमीज त्यांच्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्यांचे वेगवेगळे जे हाय परफॉर्मन्स सेंटर झालेले आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा खूप जोरदार खेळत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबईची जिद्द आणि लढाऊ वृत्ती इथे खूप जास्त पणाला लागेल आणि त्याचप्रमाणे जर मुंबईने जर का ह्या गोष्टींचं लक्ष नाही दिलं तर मग निश्चितच मुंबई क्रिकेटची उंची ती राहणार नाही की जी एक 7-8 वर्षापूर्वी यु नो अबाधित होती.
1: बरोबर. आपण जसं पाहतो की मुंबईनं कर्णधार सुद्धा चांगले दिलेत. जसं आपण पाहिलं की 19 वर्षाखालील जो विश्वविजेता संघ होता या विश्वविजेत्या संघाचं नेतृत्व केलं ते आयुष म्हात्रेने आणि आता श्रेयस अय्यर हा भारताच्या T20 संघाचा कर्णधार आहे. IPL मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोघंही नेतृत्व करत होते. या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
0: मुंबईचं क्रिकेट हे खडूस असल्यामुळे विकेट कशा काढायच्या हे कायम चॅलेंज असायचं कुठल्याही गोलंदाजी संघासाठी आणि गोलंदाजीच्या कर्णधारासाठी. आणि आपण जसं की बघतो की कर्णधार पद हे महत्वाचं असतं की तुम्ही तुमचे गोलंदाज कसे वापरून घेता आणि त्यांच्याकडून कसे फील्ड सेटिंग करून कसे तुम्ही विकेट्स मिळवतात. आणि त्यामुळे मुंबईने कायमच म्हणजे गावस्कर सरांपासून ते त्यांच्या अगोदरपासून ते आत्ता अगदी आत्तापर्यंत श्रेयस अय्यरपर्यंत कायम दर्जेदार कर्णधार दिलेच आहेत कारण मुंबईचं खडूस क्रिकेट. त्यामुळे आपल्या कर्णधारांना घरीच इतकी जबरदस्त प्रॅक्टिस मिळते की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या एवढे खडूस क्रिकेटर आणि नुसते खडूसच नाही तर एवढे क्रिकेटर म्हणजे मुंबईमध्ये मला असं वाटतं की जवळजवळ लाखभर क्रिकेट खेळाडू खेळत असतील. तर म्हणून नेतृत्व गुण हे मुंबई क्रिकेटमध्ये कायम असणार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ते चमकणार. आणि श्रेयस अय्यरची विशेषता काय आहे की तो त्याच्या खेळाडूंवरती भरपूर विश्वास ठेवतो, त्यांना सहजतेने आपला नैसर्गिक खेळ करता येईल अशी संधी सुद्धा देतो आणि विशेष म्हणजे की तो विनाकारण क्रिटिकल होत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे कुठे ना कुठे जे मी महेंद्रसिंग धोनीच्या काही गुणांची जी विशेषता होती की शांत राहणे, कमी बोलून जास्त लक्ष देणे आणि जेवढं बोलायचं तेवढं मोजकच बोलायचं आणि योग्य सिच्युएशनला योग्य गोलंदाज किंवा फलंदाजाला फलंदाजी द्यायची, मला असं वाटतं की हे सगळे गुण श्रेयस अय्यरला एक अप्रतिम कर्णधार म्हणून ख्याती मिळून देणारच देणार.
1: संदीप दहाड सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आज तुम्ही आलात आणि T20 मुंबई लीग आणि भारताची वाटचाल या संदर्भात आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: आता आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करीत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींचा. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात इंग्लंडवर 17 चेंडू आणि 7 गडी राखून मात करीत महिला T20 विश्वचषक 2026 विजेतेपद पटकावलं. सामनावीर बेथ मुनीनं 64 धावांची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आर प्रज्ञानंद यांनी अखेरच्या दिवशी दमदार पुनरागमन करत ग्रँड चेस टूर क्रोएशियन लीग स्पर्धेत 21.5 गुणांसह संयुक्त तिसरं स्थान पटकावलं तर डी गुकेश 6व्या स्थानावर राहिला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार.

क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी आणि टी ट्वेंटी मुंबई लीग क्रिकेट विषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादर करते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: क्रीडा विश्व क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 6:55 झालेली आहेत.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आदरात
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी आघरात।

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI, इससे बेहतर कुछ नहीं।
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RKLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे जे आणि केएम रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर

विश्वेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे चारही पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे. एसआयआर 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला, यात सुमारे 16 अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तुर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41%पर्यंत वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री आंबा कुंडलिका पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला, त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 धरणं पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

0: आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर, रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:10 होत आहेत. श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी

0: ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप मांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो।
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी या घरात।

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टल

वर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिडचा जरूर उपयोग करा.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी.
1: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला. या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा, मला सवय आहे, पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील, पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल. तुम्ही मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4 दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे, यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5, दरड कोसळून 3, तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू

0: तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली, मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उताऱ्यावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती, तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टा धारकांसाठी स्वतंत्र 7/12 नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2 कोटी 22 लाख रुपयांवरून 4 कोटी 40 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
1: विधान सभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाडे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जवार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात

0: देतील, तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जवार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत, तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम आदिवासी डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने एकूण 8300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जून पर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. या संदर्भात एकूण 443 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या, तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचक स्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज। याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला

0: संवाद तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: संध्याकाळचे 7:30 वाजतायत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार. माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि जयश्री पाटीलचा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज कृषी संवाद या अंतर्गत पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8, 9, 10, 11 व 12 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 8, 9 व 10 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 11 व 12 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 12 जुलै पर्यंत कमाल तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 16 ते 17 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 94 ते 96%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 82 ते 92%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 21 ते 28 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी 8 जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्ट नुसार घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 8, 9, 10, 11 व 12 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 8 व 9 जुलै रोजी काही ठिकाणी, 10, 11 व 12 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 12 जुलै पर्यंत कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 93 ते 96%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 74 ते 81%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 27 ते 35 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 8, 9, 10, 11 व 12 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 8, 9 व 10 जुलै रोजी काही ठिकाणी, 11 व 12 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 12 जुलै पर्यंत कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 96%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 87 ते 91%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 23 ते 27 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी 8 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार घाट भागामध्ये 9 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट भागातील शेतकरी बांधवांनी भात रोपवाटिका, नाचणी रोपवाटिका, तसेच फळे व भाजीपाला पिकांमध्ये साचलेले पावसाचे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्यासाठी चर काढून योग्य निचराची व्यवस्था करावी. इशारा कालावधी दरम्यान खते देणे, कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करणे ही कामे टाळावीत. शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.

0: ग्रामीण कृषी महसूल सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. मंडळी, पावसाळ्याचे दिवस म्हटले की आपल्याला काळजी असते ती आरोग्याची. आपण स्वतःच्या आरोग्याची पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चांगली जपणूक करत असतो. अशीच काळजी आपल्याला आपल्या जनावरांची सुद्धा घेणं आवश्यक असतं. आपलं आरोग्यदायी पशुधन आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी आता आपण मुलाखत ऐकणार आहोत. तज्ज्ञ आहेत पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अक्षता रेणुशे आणि त्यांच्याशी बातचीत करतायत डॉक्टर दीपक ठमके. आता ऐकूया या मुलाखतीचा पहिला भाग.
1: शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो नमस्कार. आज आपण पावसाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुसे पशुधन विकास अधिकारी यांच्याशी गप्पा मारणार आहोत. डॉक्टर रेणुसे हे MBSC PhD आहेत आणि आपणाला खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम, तुमचं आमच्या आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, आपण आपलं संपूर्ण कुटुंब म्हणा किंवा संपूर्ण आपण आपलं आयुष्य हे शेतीवरच चालू असतं आणि त्याला जोड असते, त्याला साथ असते ती आपल्या पशुधनाची, जनावरांची. अर्थार्जनाचं साधन म्हणा किंवा शेतीसाठी लागणारे उपाययोजना, पशुधनाचं म्हणजे आपल्या जनावरांचं खूप मोठं कार्य असतं. ज्याप्रमाणे आपण घरामध्ये एखादा सण आला किंवा एखादं कार्य आलं तर आपण त्याची पूर्वतयारी करतो, तसंच आपण आपला ऋतू बदलताना घरामध्ये ज्या प्रकारे नियोजन करतो त्याच प्रकारचं नियोजन हे आपल्या गोठ्यामध्ये जनावरं जिथं ठेवली जातात त्याचं नियोजन करतो. तर याच नियोजनासंबंधित आज आपण डॉक्टर रेणुसे मॅडम यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मॅडम, पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणा किंवा पावसाळा सुरू झाल्यानंतर गोठ्याची पूर्वतयारी ही कशी असावी आपल्याला वाटतं?
2: सर्वात आधी पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपण जनावरांचा गोठा स्वच्छ आणि कोरडा कसा ठेवावा यावर भर द्यावा. कारण जे विविध संसर्गजन्य रोग आहेत ते गोठ्यातूनच सुरू होतात. व्यवस्थापनामध्येच जर आपल्या काही चुका होत असतील तर तिथून आपले सगळे संसर्गजन्य रोग पसरतात. त्यामुळे पशुपालकांना माझा प्रथम सल्ला हाच आहे की आपण जनावरांचा गोठा हवेशीर ठेवावा व तिथे प्रॉपर व्हेंटिलेशन असावं, जेणेकरून जे अमोनियाचे आहे प्रमाण ते कमी राहील व जनावरांना रोग प्रतिकार शक्ती चांगली राहील. तर मग गोठ्याची काळजी कशी घ्यावी? गोठ्याची तयारी आणि देखभाल, छताला गळतीमुक्त आहे हे आपण आधी ॲश्युअर करून घ्यावं. छत हे जनावरांचं गोठ्याचं छत हे गळतीमुक्त असावं. त्यानंतर निचरा होण्यासाठी चर असावा गोठ्यामध्ये. त्याचबरोबर उताराची फरशी, म्हणजे जनावरांचे जे मूत्र आहे किंवा शेण आहे ते उतारा होण्यासाठी आपण फरशी घालून एक उतार करावा. त्याच्यानंतर हवेशीर गोठा असावा. जसं मी सांगितलं की जनावरांमध्ये जसं दुबते जनावर त्यांच्यामध्ये अमोनियाचं जे प्रमाण आहे ते फार जास्त असतं, तर गोठा जर आपला व्हेंटिलेटेड असेल प्रॉपर किंवा जर आपण हवेशीर असेल तर मग जनावरांचे सांसर्गिक रोग जे आहेत ते पसरत नाहीत. त्यानंतर गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवण्यासाठी, कोरडा ठेवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पेंडेचा किंवा गवताचा थर वापरू शकतो, जेणेकरून जे त्यांची मूत्र आणि शेण आहे ते त्या गवतामध्ये ऍब्झॉर्ब होतं. त्यानंतर आपण स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, तर एकदा किंवा दोनदा शेण फावड्याने बाहेर काढावे आणि निर्जंतुकीकरणासाठी 1-2% फिनॉल द्रावण किंवा 30%पेक्षा जास्त क्लोरीन आपण वापरू शकतो. याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
1: या जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी आपण लसीकरण करतो, व्हॅक्सिनेशन करतो, तर पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यामध्ये मुख्यतः कोणते लसीकरण करावं?
2: तर जसं तुम्ही सांगितलं, प्रत्येक ऋतू बदलला की वातावरणात बदल होतो, त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकार शक्तीवरती त्याचा परिणाम होत असतो. तर आता पावसाळ्यामध्ये जे संसर्गजन्य रोग आहेत, जसे की जीवाणूचे रोग आहेत, विषाणूचे आहेत, आणि ते वेगळे वेगळे आहेत, म्हणजे गायींचे म्हशींचे वेगळे आहेत, शेळ्या मेंढ्यांचे वेगळे आहेत, त्यानंतर पाळीव कुत्र्या मांजरांचे वेगळे आहेत, कोंबड्यांचे वेगळे आहेत. तर यासाठी प्रत्येकांसाठी लसीकरण असतं, तर ते लसीकरण करणं अत्यंत महत्वाचे असते. तर आपण सर्वात आधी दुबत्या जनावरांबद्दल बोलू. पावसाळ्यापूर्वी म्हणजे मार्च ते मे दरम्यान जनावरांचे लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे असते. तर ह्यामध्ये गायी आणि म्हशींमध्ये प्राथम्याने

0: आढळणारे रोग आहेत घटसर्प, म्हणजेच की हिमोरेजिक सेप्टिसेमिया, ज्याच्यामध्ये गालगटू आपण म्हणतो. तर ह्यामध्ये काय होतं, हा जो आजार आहे हा जीवाणूजन्य आहे आणि हा मेनली गाई आणि म्हशींमध्ये होतो. तर ह्याच्यामध्ये म्हशींमध्ये श्वास घेण्यासताना त्रास होतो आणि ताप हा अतितीव्र असतो, 106 ते 108 डिग्रीपर्यंत तापमान असतं, त्याच्यामुळे दूध बऱ्यापैकी घटते जनावरांचे. त्याच्यानंतर आहे फऱ्या, म्हणजेच ब्लॅक क्वार्टर. तर हा जो रोग आहे हा 6 ते 8 महिन्यांचे जे म्हणजे वाढत्या वयातले जे कालवडे असतात त्यांच्यामध्ये होतो. त्याच्यानंतर आहे लाळा खुरकूत डिसीज, जो की अत्यंत महत्वाचा आहे, जो आपल्या देशाची आर्थिक जी परिस्थिती आहे, दुधातून उत्पन्न आहे, त्याच्यावरती फार मोठा ह्याचा परिणाम होतो. तर लाळा खुरकूत रोगामध्ये काय होतं, हा एक व्हायरल आहे, म्हणजे विषाणूजन्य रोग आहे आणि हा अत्यंत जलद पसरतो. त्याच्यामुळे आपल्याला ह्याचे प्रतिबंधात्मक लसीकरण करणे फार महत्वाचे आहे. तर आपण वर्षातून 2 लसीकरण करतो, पहिलं असतं ते फेब्रुवारीमध्ये करतो आपण आणि दुसरं म्हणजे ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या पूर्वी. त्याच्यानंतर आहे शेळ्या मेंढ्यांमध्ये, तर ह्यांच्यामध्ये PPR म्हणजेच शेळ्या मेंढ्यातील जे आपण म्हणतो तोंडाला फोड्या येणे आणि जुलाब होणे हा स्पेशली शेळ्या मेंढ्यांमध्ये दिसतो. आणि दुसरं म्हणजे आंतविषार एंटेरोटॉक्झिमिया, तर हा कोवळं जे गवत येतं ते जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे हा रोग आढळून येतो. ओके, आता आपण वळूयात पाळीव प्राण्यांकडे. तर आपण शहर म्हटलं की शहरामध्ये आपले जे दुधाळ जनावर आहेत त्यांचं प्रमाण कमी आहे, पण आत्ताची जी आपली लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये पाळीव प्राण्यांचा फार महत्वाचा रोल आहे. तर प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला कुत्रे आणि मांजरे पाळलेले दिसतात. तर ह्यांच्यामध्येही पावसाळ्यामध्ये काही विशेष रोग आढळतात, जसे की गॅस्ट्रो आहे जो की विषाणूजन्य आहे. जसे माणसांमध्ये लक्षणं असतात तसे सेम आपल्याला कुत्र्या मांजरांमध्ये दिसतात. याच्यामध्ये जुलाब होतात, त्याच्यानंतर उलट्या होतात, अतितीव्र ताप असतो व ह्याच्यामध्ये प्राणी दगावतात. त्याच्यामुळे ह्याचे लसीकरणही फार अत्यंत महत्वाचे आहे. त्याच्यानंतर आहे की लेप्टोस्पायरोसिस. तर लेप्टोस्पायरोसिस हा विषाणूजन्य आहे, हा साठलेल्या पाण्यातून पसरतो. त्याच्यामुळे ह्याच्या अगेन्स्ट ह्याच्या प्रतिबंधात्मक लस येते. आणि नेक्स्ट महत्वाचा म्हणजे रेबीज. तर रेबीजचं काय आहे, रेबीज हा ऋतूशी संबंधित नाही आहे. रेबीज हा रोग डॉग कुत्र्याच्या चावामुळे पसरतो, पण त्याची लक्षणंही पावसाळ्या ऋतूमध्ये दिसतात. त्याच्यामुळे रेबीजसाठी वर्षभरात आपण प्रतिबंधात्मक लसीकरण करतो. तर ह्या तिन्ही रोगांच्या विरुद्ध आपण एक DHPPI 7-in-1 किंवा 9-in-1 म्हणून लस येते, ती आपण प्रतिबंधात्मक म्हणून वापरतो.
1: मॅडम, हे झालं लसीकरण. पावसाळ्यामध्ये जंतांचा प्रादुर्भाव वाढतो का, आणि जर तो वाढत असेल तर त्याचं नियोजन किंवा उपाय कसं करावं?
0: हो, तर आपण आता बोलू जंतांबद्दल. तर पावसाळ्यामध्ये काय होतं, उबदार दमट आणि ओलसर हवामान असतं, त्यामुळे जंतांची अंडी आणि आळ्या ज्या असतात त्या जास्त काळ जिवंत राहतात व जंतांचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच कीटक आहेत, चावणाऱ्या माशा आहेत, तेन गोचिड आहेत, त्यांचा सगळ्यांचाच प्रादुर्भाव वाढतो. तर ह्याची उपाययोजना आपण कशी करावी, पहिलं म्हणजे वैद्यकीय उपचार, जंतनाशक देणे. आता धोरणात्मक जंतनाशकाचा उपचार करावा. धोरणात्मक म्हणजे काय, तर पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि शेवटी जंतनाशकांचा वापर करावा, जसे की अल्बेंडाझोल, फेलबेंडाझोल आणि आयव्हरमेक्टिन हे कॉमनली वापरणारे ड्रग्ज आहेत जंतनाशकं म्हणून. त्याच्यानंतर आहे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण. आता आपण जंतनाशक तर दिले, पण समजा एखाद्या जनावराला तुम्ही वर्षभरात जंतनाशक देताय तरी त्याचे जुलाब जे आहे ते थांबत नाही आहे, तर अशा वेळी काय करतो, आपण शेणाचे नमुने घेतो तपासण्यासाठी. आणि त्यामध्ये जे जंत हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे असतात, गोल कृमी असतात, पट्टी कृमी असतात आणि यकृतातील कृमी असतात. तर आपण शेण तपासणीमध्ये कळतं की कुठल्या प्रकारचे जंत आहेत आणि त्याच्यावरती काम करणारे स्पेसिफिक जंतनाशक आपण वापरू शकतो. ह्याच्यानंतर आता निर्जंतुकीकरण, गोठ्याचे निर्जंतुकीकरणाचा ह्याच्यामध्ये महत्वाचा रोल आहे. जसं की गोचिडचे जे असतात अंडे असतात ते आपल्या गोठ्यातल्या जे क्रॅक्स आणि क्रिवायसिस म्हणजे जे खाचीखुची असतात त्याच्यामध्ये ते अंडे असतात. तर आपल्याला चुनाचा थर लावणे पावसाळ्यापूर्वी, जेणेकरून ते अंडे मरून जातात. हे अशा छोट्या छोट्या गोष्टी, गोठा जितका स्वच्छ असेल तितके तुमचे कीटक किंवा गोचिड कमी होतात.
1: पावसाळ्यामध्ये गोठ्याच्या बाहेर असू दे, बाहेरची जमीन असो किंवा आतमधील जमीन असू दे, ती ओलसर असते आणि या ओलसर जमिनीमुळे जनावरांच्या त्वचेला किंवा त्यांच्या खुरांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते, तर यावर उपाय काय किंवा हे कसं जपावं?
0: तर जसं तुम्ही म्हटलात ओलसर जमिनीमुळे खुरं हे मऊ होतात, म्हणजे कंटिन्यू ते पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे किंवा आपल्या गोठ्याच्या आतली आर्द्रता जास्त असल्यामुळे ते खुरं जे असतात ते कठीण राहत नाहीत.

0: मऊ होतात, जे केराटिनाइज टिश्यू आहेत आपल्या बॉडीचे, जसे की स्किन आहेत, हॉर्न आहेत, त्याच्यानंतर खुरे आहेत, तर हे जे ओले राहिले तर याच्यामध्ये बुरशी येते किंवा आर्द्रता होते आणि मग त्याच्यामुळे जनावरं लंगडायला लागतात. त्याच्यानंतर मग लंगडल्यामुळे सगळे पुढचे जे आपल्याला सिमटम्स आहेत ते स्टार्ट होतात. तर हे होऊ नये म्हणून आपण काय करावं, नियमित स्वच्छता आणि देखभाल, म्हणजे शेतकऱ्याचं किंवा त्या पशुपालकाचं जनावरांचे जे खुरं आहे ते नियमित तपासले पाहिजे. तिथे काही रेडनेस म्हणजे लालपणा आला आहे का किंवा जनावर लंगडते का ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर ह्यासाठी आपण फुटबाथ म्हणजे पायांना फुटबाथ, जनावरांची जी खुरं आहेत त्याच्यासाठी आपण कॉपर सल्फेट 10% चं द्रावण येतं 10% आणि पोटॅशियम परमँगनेट ची पावडर असं पाण्यात टाकून त्यामध्ये ते खुरं बुडवायचे रोज किंवा मग त्याने धुवून घ्यायचे, याने आपले खुरं हे चांगले राहतात. त्यानंतर आता त्वचाची आणि केसांची काळजी. तर जर समजा जनावर पावसात भिजलं असेल तर पहिला तर आपण त्यांना पूर्णपणे वाळवणे, कोरडे करणे, म्हणजे चांगलं स्वच्छ पुसून घेणे हे फार अत्यंत गरजेचं आहे. कारण जशी माणसाची स्किन असते तशीच जनावरांची असते, तेवढी सॉफ्ट नसली तरी ती स्किन असते. त्यामुळे जर आपण त्याची स्वच्छता राखत असेल, म्हणजे ग्रूमिंग करतो, जे स्वच्छ जनावरांना धुणे, कारण तुम्ही जर जनावरांची स्वच्छता ठेवत असाल तर ते दूध जे आहे ते स्वच्छ असणार आणि जर तर तुम्हाला त्या दुधाला तेवढा चांगला आर्थिक भेटणार भाव. तर यासाठी जनावरांना नियमित रोज धुतले पाहिजे, त्यांचे केस जे आहेत त्याची छाटणी केली पाहिजे, खुरांची वाढली असेल तर ती छाटणी केली पाहिजे, अशा उपाययोजना आपण करू शकतो. तसेच आहारामध्ये आपण त्वचा चांगली राहण्यासाठी ओमेगा 3 ओमेगा 6 जे आहेत सप्लिमेंट्स ते आपण आहारामध्ये देऊ शकतो त्यांना. जो आपण भरडा घालतो त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर म्हणजेच खनिज मिश्रणाचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर आपण पर्यावरण आणि चिखल व्यवस्थापनही करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला गोठ्यामध्ये कोरडे अंथरूण टाकणे आहे. कोरडे अंथरूण म्हणजे काय, तर जसं आम्ही सांगितलं गवताचा किंवा चाऱ्याचा वापर करणे. त्याच्यानंतर गळती रोधक छत जे आहे ते गळती मुक्त असावं आणि हवेशीर आणि किंचित उतारतीची जमीन असावी, जेणेकरून जर खेळती हवा असेल तर गोठा कोरडा आणि स्वच्छ राहतो. तर ह्या सगळ्यामुळे खुरांचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहतं आणि लाळा खुरकूत जो रोग आहे तो होण्यापासून बचाव होतो.
1: मॅडम, उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी कोरडा चारा जनावरांना दिला जातो, यानंतर पावसाळ्यात ज्यावेळी कोवळा चारा उगवतो तर या जनावरांना ते कोवळा खाण्याची एक आवड म्हणा किंवा खूप जास्ती खाल्ला जातो. हा कोवळा चारा खाल्ल्यामुळे जनावरांना पोटफुगी किंवा हगवण लागते, तर यावर नियंत्रण कसं ठेवावं?
0: आता उन्हाळा तीव्र उन्हाळा असतो, उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरवा चारा मिळत नाही, त्यामुळे जसं पाऊस सुरू होतो जसं कोवळं गवत येतं तसे ते जनावर त्या गवताकडे अट्रॅक्ट होतात. हिरवा चारा जो आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि जनावरं हे आवडीने खायला जातात. मग ते खाण्यासाठी जर त्यांनी आता जास्ती प्रमाणात खाल्ला तर त्याच्यामुळे पोट फुगतं. कशामुळे? तर त्याच्यात एक तर पाण्याचं प्रमाण जास्ती आहे आणि दुसरं म्हणजे जे प्रोटीन आहे ते कमी असतं, म्हणजे फायबर्स आर गुड, हिरव्या चाऱ्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्ती आहे. तर काय होतं, जर एखादं जनावर 2 ते 3 तास कंटिन्यू चरलं तर त्याच्यामुळे त्यांच्या पोटामध्ये, म्हणजे आता दुबते जनावर आहेत हे जे आहेत ते रवन करणारे प्राणी आहेत, ह्यांचं जे पोट आहे ते माणसांच्या पोटासारखं नसतं, रवनसाठी वेगळं कंपार्टमेंट्स असतात. तर त्याच्यामध्ये फर्मेंटेशन होतं, फर्मेंटेशन झाल्यावरती गॅसचं प्रोडक्शन जास्त होतं आणि त्याच्यामुळे मग ते ब्लोटिंग, ब्लोटिंग म्हणजे पोटफुगी होते. तर हे जी पोटफुगी आहे ही अत्यंत गंभीरही असू शकते, म्हणजे 1-2 तासात जनावरांची त्याच्यामध्ये डेथ, जनावर दगावू शकतं. त्याच्यामुळे पशुपालकाचं त्याच्या पशूंकडे लक्ष असणं हे फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला अशी पोटफुगी आढळून आली तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला हा घ्यावाच, पण त्यापूर्वी घरोच तुम्ही उपचार करू शकता. जसं की त्यांना थोडंसं तुम्ही चालवायचं, त्याच्यामुळे ते पोटाची मोटिलिटी झाली की ते गॅसेस तोंडावाटे बाहेर येतात, त्यानंतर काही ठिकाणी तेल पाजतात. त्याचप्रमाणे तुम्ही सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा हा जनावरांना देऊ शकता. जसं की म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये एक आपण 50 ग्रॅमपर्यंत खाण्याचा सोडा मिक्स करून त्यांना पाजू शकतो. तर ह्याच्यामुळे जे फुगलेलं पोट आहे ते गॅसेस बाहेर येऊन जनावरं नॉर्मल होतात. त्याच्यानंतर आहे हगवण, म्हणजे जुलाब होणे. तर आता जुलाब होत असेल तर काय करावं, कारण जुलाब हा असा आहे कंडिशन की ज्याच्यामध्ये जनावर अशक्त होतं, म्हणजे मोठ्या गाई म्हशींमध्ये त्वरित आपल्याला दिसून येत नाहीत लक्षणं, पण शेळ्या मेंढ्या असतील शेळ्यांमध्ये मर्तवणुकीचं हे फार महत्वाचं कारण आहे. हिरवा चारा जास्त खाल्ल्याने जुलाब होतात व शेळ्या दगावतात. तर ह्याच्यामध्ये काय करावं, तुम्ही त्यांना हिरवा चारा पहिले तर प्रतिबंध करणे, हिरवा चारा न देणे 1-2 दिवस. दूध देत असतील लहान कोकरांना तर तेही देऊ नये. आणि त्याच्यानंतर जे प्रतिबंधात्मक लसीकरण आहे, जसं की मी म्हटलं शेळ्या मेंढ्यांमध्ये पीपी

0: आर म्हणजे शेळ्या मेंढ्यांचा जुलाब हा एक रोग आहे, तर त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण देणे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर जुलाब होत असेल तर आपण त्यांना प्राथमिक उपचार म्हणून घरच्या घरी उपचार करू शकतो. जसं की ORS त्यांचं जर वीकनेस येत असेल जनावरांना तर त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोलाइट सोल्युशन पाजू शकतो. जसं आपण माणसांमध्ये ORS घेतो सेम तुम्ही शेळ्या मेंढ्यांना देऊ शकता. त्यानंतर आयुर्वेदिक व वनस्पतीजन्य औषधे असतात त्यांचाही आपण वापर करू शकतो.
1: मॅडम, तुम्ही सांगितलं की जनावरांमध्ये घटसर्प, फरे आणि लाळ्या खुरकत हे आजार पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात दिसतात, तर हे जे आजार असतात यांची सुरुवातीची लक्षणं काय आणि यांना प्रतिबंधात्मक उपाय कोणते?
0: दुभत्या जनावरांमध्ये गाई म्हशींमधले हे तीन महत्वाचे रोग आहेत, तर ह्याच्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर निदान करणे अत्यंत महत्वाचे असते. कारण हे संसर्गजन्य रोग असल्यामुळे झपाट्याने पसरतात. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा पशुपालकाच्या गोठ्यात हा रोग आला असेल तर आपल्याला माहिती आहे गावी सिस्टीम कशी असते की लागून असतात घरं, गोठे जवळजवळ असतात, तर एका गोठ्यात जर हा रोग आला तर तो पसरतो हवेतून पाण्यातून. त्यामुळे आपण प्रतिबंधात्मक लसीकरण करणे हा आपला मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे 70-80% जी प्रतिकार शक्ती आहे ती ह्या लसीकरणातूनच येते. तर आपण पहिल्यांदा बोलूया घटसर्प किंवा गोलगटू याबद्दल. ह्याच्यामध्ये हा एक जीवाणूजन्य रोग आहे आणि ह्याच्यामध्ये जनावरांना ताप येतो, अतितीव्र ताप, म्हणजे 106-108. आणि जो सुरुवातीची लक्षणं म्हटलं तर याच्यामध्ये दूध उत्पादन जे आहे ते झपाट्याने घट होते. कारण याच्यामध्ये काय होतं की सूज येते, गळ्याच्या खाली सूज येते आणि त्याच्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, लाळ गळते आणि जनावराचा जो चाऱ्याचा खाद्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. तर ह्यामुळे दूध उत्पादन कमी होतं. तर ह्याच्यासाठी जसं मी सांगितलं पावसाळ्यापूर्वी लस येते आणि आपले जे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आहेत यांच्या अंतर्गत गावांमध्ये लसीकरण केले जाते. जसं की घटसर्पची लसीकरण हे आता चालू आहे, तर शेतकऱ्यांना माझा सल्ला राहील की त्यांनी ह्या लसीकरणाचा फायदा घ्यावा. त्याच्यानंतर आहे ब्लॅक कॉटर किंवा फऱ्या. तर फऱ्या हा देखील जीवाणूजन्य रोग आहे आणि हा प्रामुख्याने वाढत्या वयातील निरोगी जी गुरं आहेत, तरुण गुरे यांच्यामध्ये दिसून येतं. तर ह्याच्यामध्ये काय आहे, याची लक्षणं आहेत की सुरुवातीला तीव्र ताप येतो, त्यानंतर ते जनावर लंगडायला लागतात आणि मग जनावरांचे जे खाणेपिणे आहे रवंत आहे ते अचानकपणे थांबते. हे थांबल्यानंतर काय होतं की जे मांड्या आणि खांदे आहेत ह्या ठिकाणी सूज येते अतिप्रमाणात. आणि मग सूज आल्यानंतर काय होतं की तिथे तुम्ही हात लावलात की तुम्हाला असे बुडबुडे जाणवतात, म्हणजे क्रिपिटेटिंग साऊंड आपण जो म्हणतो तो आपल्याला येतो. तर ह्याच्यामध्ये काय करावं, आपण प्रतिबंधात्मक म्हणून लसीकरण हे महत्वाचं आहेच, त्याचबरोबर रोग आल्यानंतर किंवा त्याचं निदान झाल्यानंतर तुम्ही विशेष तज्ञांचा सल्ला घ्यावा. जवळच्या आपले पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना बोलवून घ्यावे आणि घरच्या घरी तुम्ही एक करू शकता की जे भाग सुजलाय तिथे तुम्ही गरम ह्याने शेक देऊ शकता, गरम पाण्याने किंवा आपण गरम वाफ म्हणतो ना त्याने शेक द्यायचा, जेणेकरून ती सूज वाढत नाही आहे तिथेच थांबते. त्यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्वाचा रोग म्हणजे लाळ्या खुरकूत. लाळ्या खुरकूत रोग हा काय आहे, तर हा ज्या जनावरांची खुरं दुबंगलेली असतात जसं की गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, तर ह्याच्यामध्ये लाळ आणि खुरकूत, खुरकूत म्हणजे खुरांना होणारा जो रोग आहे तो खुरकूत, त्याच्यामुळे जनावरं लंगडतात. तर लाळमध्ये काय होतं, लाळ आली म्हणजे काय असतं, तर तुम्ही हा जर प्रश्न पशुपालकांना विचारला तर ते जास्ती चांगल्या पद्धतीने सांगतील, म्हणजे ते एक्सपर्ट असतात, तज्ज्ञ, की आमच्या जनावर लाळ आली हे सगळ्यात आधी त्यांना कळतं. तर काय होतं, एक तर ताप असतो तीव्र ताप, त्याच्यानंतर जी आपली जीभ आहे जनावराची किंवा जे डेंटल पॅड असतात त्याच्यावरती फोड येतात आणि फोड आल्यामुळे अल्सर्स होतात. म्हणजे अल्सर म्हणजे त्या फोडाचा वरचा भाग निसटतो जिभेवरती, जनावर खाऊ शकत नाही आणि कंटिन्यू लाळ बाहेर तोंडातून गळत राहते, अशी तार दिसते आपल्याला लाळेची. आणि त्याच्यानंतर खुरामध्ये, खुराच्या वरती लाल लालसर बँड दिसतात आणि जनावर लंगडते. तर हे दोन प्रमुख लक्षणं आहेत लाळ्या खुरकूतची. ह्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात पशुपालकाला लॉस होतो. कारण काय होतं की लाळ आल्यामुळे जनावर खाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे जे दूध उत्पादन आहे ते कमी होतं. तर ह्यासाठी सध्या अॅनिमल हजबंडरी डिपार्टमेंटकडून आपण वर्षातून दोनदा लसीकरण करतो, हे करून घेणं अत्यंत महत्वाचे आहे. तसेच हे लाळा खुरकूत आलेला जो जनावर आहे तो ह्याच्यातून उपचारानंतर रिकवर होतो, पण 100% रिकवर होत नाही. व्हायरल डिसीज असल्यामुळे त्याचं लिव्हर जे आहे त्याच्यावरती परिणाम होतो. पॅन्टिंग दिसतं जनावरांमध्ये, पॅन्टिंग म्हणजे धापतात जनावरं, त्यांना जी केसांची वाढ आहे ती जास्त प्रमाणात होते आणि धापण्याचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे दूध उत्पादन जे पूर्वी होतं 100% ते कधीच 100% नाही, ते 80% ते 60% जातं. आणि जो एक्सपोर्ट होतो

0: आपल्या देशातून, जसं की जनावरांची त्वचा हाईड, तर ह्याच्यावरती फार मोठा इम्पॅक्ट पडतो. एकदा लाळ आली की त्या त्वचेवरती ते फोड आल्यामुळे ती आपण एक्सपोर्ट करू शकत नाही, तर ह्याच्यामुळे भरपूर आर्थिक नुकसान होतं.
1: पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी पशुधन विकास अधिकारी डॉ अक्षता रेणुशे यांची दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा पहिला भाग. दुसरा भाग आपण ऐकू शकाल येत्या बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तत्पूर्वी जाणून घेऊया उद्याचे कृषी विषयक कार्यक्रम. उद्या सकाळी कृषी वार्ता या अंतर्गत जलसंधारण व्यवस्थापनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. आणि संध्याकाळी 7:30 पावसाळ्यामध्ये जनावरांचं लसीकरण याविषयी हॅलो किसान हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. उद्याचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर पुष्पनाथ चौगुले. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषी विषयक कार्यक्रम जरूर ऐकत रहा मंडळी. आता मात्र आम्हाला निरोप द्या. आपली भेट पुन्हा उद्या संध्याकाळी 7:30 होईल. तोपर्यंत जयश्री पाटीलचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.

माझे शेत माझे शिवार हा कृषी विषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करू.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना। श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
2: सहज संवाद।
3: श्रोते हो, सर्वोच्च उच्च जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
4: हाय, मी शर्वरी।
5: नमस्कार, मी रोहित।
6: मी सुखदा।
4: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
5: आम्ही चर्चा करतो,
6: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
5: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
4: आपुलकी आणणार।
5: प्रत्येक मंगळवारी
6: दुपारी 12:00
4: वनिता मंडळात
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
6: आपुलकी या घरात।

आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले। देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण। पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती। संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण। आणि आता बातम्या विस्तारानं। तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले। ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे। तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत। मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुंबियांतो यांच्यासोबत ते होते। या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत, त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत। यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली। बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे। कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे। मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे। शेतकऱ्यांनी मका बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं। या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं। विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला। डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं। आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे। त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले। मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत। पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली। राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं।

मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती, मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील, परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा येथे नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मजगन प्रांत आणि महाशाह शहरावरती अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहरीन आणि कुवेत यामध्ये आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहरीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23,882 वर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवरती बंद झाला. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत डीआरडीओचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार 5:30 वाजता सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

0: तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हमीद अमीन सय्यद आणि सहकारी यांनी सादर केलेलं भारूड.

त्याच्या संसारात अडकलेल्या आणि माया मोहाने ग्रासलेल्या मनाचे वर्णन केले आहे. या रचनेत सासू आणि सून यांच्या संवादातून मानवी मनातील प्रपंच आणि परमार्थ यातील प्रश्न मांडले आहेत. म्हणून संत तुकोबराया सांगतात, परिसगे सुन बाई आणि नकोवे तू दूध दही. बघा काय मोहामध्ये ही सासू अडकली. पंढरपूरला जाते म्हणून सांगते, पंढरपूरला जायचं म्हणून सांगते. प्रत्येक जण निश्चय करत असतो की मला पंढरपूरला जायचंय, पण काही ना काही विकल्प मनामध्ये येतो.

होते अगं सुनबाई, माझं ऐक, दूध आणि दही वाया घालू नको बर का, आणि मला माहितीये तुझं गिराईक कोणचं आहे, म्हणून माझ्या पुढे जायचं नाही, कारण मी आता पंढरपूरला चालले.

पंढरपूरला निघालेली सासूबाई गावच्या वेशीपर्यंत जाते आणि पुन्हा माघारी येते. का बर? संत तुकोबाऱ्या सांगतात याचा अर्थ वैराग्याच्या मार्गावरती थोडीशी पुढे जाते परंतु संसारातील मोह तिला मागे खेचून आणतो. हो हो, आम्हाला संसारामध्ये असाच मोह पाठीमागे खेचून आणत असतो आणि ती पुन्हा वेशीपासून माघारी येते. मानवी आयुष्यात हेच घडते. परमार्थ करायचा किंवा देवाकडे जायचे असे मनापासून वाटत असतं परंतु संसाराची आसक्ती आणि बाह्य जबाबदाऱ्यांचा मोह सहसा आपल्याला सुटत नाही मंडळी. आणि म्हणून तर तुकोबाराया सांगतात ऐक गोष्टी सादर बाळे आणि जतन करी फुटके पाळे. आपल्या सुनेशी अतिशय जिव्हाळ्याने आणि मायेने ही सासू बोलते बर का. तुटकी भांडी आणि घरातील जुनी भांडी अतिशय जपून वापर. बघा आता एवढा मोठा संसार त्या सुनेच्या हातामध्ये देऊन पंढरपूरला जायचं चिंतन करायचं देवाचं, परंतु बघा किती मोह मोठा असतो. ती सुनबाईच्या हातामध्ये काय घर प्रपंच देत नाही. आणि म्हणून तर ऐक

माझ्या हाताचा कलवडू मज वाचूनी नको फोडो. मंडळी, प्रथमतः कलवडू म्हणजे काय हे समजावून घ्या. शेणाच्या गोऱ्या असतात आणि त्या गोऱ्यांचा एकत्र केलेला ढीग सारवून ठेवलेला असतो. पण सासूबाई सांगते, हे बघ सुनबाई, तो ढीग सुद्धा फोडायचा नाही, तुझं तू काय पण करायचं, पण माझ्या कलवडूला हात लावायचा नाही. असंच असतं. वय किती झाले तरी संसारातील माझे पण ममत्व कमी होत नाही. वारी किंवा तीर्थयात्रा म्हणजे ईश्वर चिंतन, पण त्या मार्गावर जाताना माझा हात कलवडू किंवा माझे मन गुंतले तेथे या भावना आडव्या येतात. जोपर्यंत मनातून सर्व आशा आणि विकार संपत नाही तोपर्यंत तीर्थयात्रेचे पुण्यफळ काय मिळणार मंडळी. म्हणून

फळ मुसळ जाते आणि माझे मन गुंतले तेथे। अरे बाबांनो, अजूनही संसारामध्ये या सासूसारखं मन आपलं गुंतलंय, कारण मन गुंतवा ते ईश्वर चिंतनामध्ये, मन गुंतवा नाम चिंतनामध्ये, ते विषय चिंतनाकडे जाऊ देऊ नका। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन जर प्रसन्न असेल तर सर्व प्रसन्न आपल्याला दिसेल। म्हणून पुन्हा सासूबाई जाते आणि पुन्हा

जर कुणी भिक्षुक आला, साधू संत आला, तर त्याला सांग आमच्या सासूबाई पंढरपूरला गेल्या आहेत, त्याला भिक्षा देऊ नको. भक्षी मपित आहारू नको फारसी वरो सारो. आणि अजून काय सुन बाई, तू अगदी थोडेच खात जा, जास्त खाऊन तब्येत वाढवायची नाही. बघा आता ही सासू सुन म्हणे बहुत निके, तुम्ही यात्रेसी जावे सुखे. सासूबाई सहित जोडा, सर्व मागील आशा सोडा. अशी सासू आणि अशी सून, सासू जैशी सून आणि उमऱ्याचा गुण. मग ती सुनबाई सांगते की मागचं सगळं सोडून द्या, प्रपंचाची माया सोडण्यास आणि पंढरपूरला प्रवासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला ती देते. म्हणते तुम्ही स्वहित म्हणजेच परमार्थ जोडा,

सासूबाई सांगते आता काही उपयोग नाही, मुले लेकरे घरदार माझे येथे पंढरपूर म्हणून तुकोपराया। शेवटी सांगतात तुका म्हणे ऐसे जन गोवियेले माये वरुण। संत तुकाराम महाराजांच्या या रचनेत आपल्याला बाह्य तीर्थाटनापेक्षा आंतरिक वैराग्य आणि मोहाचा त्याग किती आवश्यक आहे हे शिकवतो। प्रपंचात राहून परमार्थ करायचा असेल तर संसारातील शुल्लक गोष्टीचा अट्टहास आणि सततची काळजी सोडणे गरजेचे आहे। म्हणून एकदा तरी पंढरीला गेलं पाहिजे। पंढरीशी जाणे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू।

0: हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील

0: शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत.
2: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक. यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
1: सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत भावधारा. सुरुवातीला ऐकूया मेघना धायगुडे यांनी गायलेलं विनायक गद्रे यांचं गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया ग दि माडगूळकर यांचं गीत. संगीतकार आणि गायक गजाननराव वाटवे.

भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया वसंत बापट यांचं देशभक्तीपर समूह गीत.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलत पंडित निखिल घोष यांचं तबला वादन. ताल होता तीन ताल. त्यांना हार्मोनियम साथ गुरुदत्त हेबळेकर आणि सारंगी साथ पंडित ध्रुवज्योती घोष यांनी केली होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. कार्यक्रम सुरू आहे नाद ब्रह्म.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया राजा काळे यांनी गायलेला राग मारू बिहाग.

विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत रसिया आवोना. द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत मना भावना आयोरे सजनिया. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांची. ऐकूया राजा काळे यांचं गायन राग मारू बिहाग.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं राजा काळे यांनी गायलेला राग मारू बिहाग. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.